आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 12 आषाढ शके 1948 अर्थात 3 जुलै 2026. आजच्या प्रसारणात आपल्या समवेत असणार आहे मी, आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. आजच्या प्रसारणास सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:06 झालेली आहेत. आता स्थानिक प्रसारणात प्रसारित करीत आहोत मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम.

आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं भक्तिगीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं. संत तुकाराम महाराज यांची ही भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय कमलाकर भागवत यांनी.

स्वतःहाताचा पण अजित खडखडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं शांक नील यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा. कार्यक्रमात आता पुढे ऐका वाणी जयराम यांच्या स्वरात संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

श्रोतेहो, आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता पुढे ऐका लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शांता शेळके यांची भक्तिरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो आताच आपण अजित गडगडे यांच्या स्वरात संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं शांक अनिल यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात मराठी भक्ती संगीताचा. कार्यक्रमात आता यानंतरचं भक्तिगीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. शांता शेळके यांची ही भक्तिरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोतेहो, आजच्या मराठी भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका हे देशभक्तीपर गीत, जे गायलं आहे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, या देशभक्तीपर गीतासोबतच आजचा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:35 झालेली आहेत. आता आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा आपण जाणून घेऊयात. सुरुवातीला आजचे म्हणजे 3 जुलै 2026 शुक्रवारचे कार्यक्रम असे असतील. या रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 आपण ऐकू शकाल विचारपुष्प. आज विचारपुष्पमध्ये आपण ऐकणार आहात दातृत्व या विषयावर माहिती. याचं लेखन केलंय सदानंद भणगे यांनी आणि वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. सकाळी 6:55 असेल दिनविशेष, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 आज आपण ऐकू शकाल मराठी नाट्य संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:40 असेल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आज सकाळी 10:00 विविध अंतर्गत आपण ऐकू शकाल आरोग्य संवाद हा कार्यक्रम. आज यात आपण ऐकणार आहात डोळ्यांचे आरोग्य, नेत्रविकार आणि प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर डॉक्टर सचिन बगडे यांची नितीन भट यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. सकाळी 10:30 आपण ऐकू शकाल मराठी संगीताचा कार्यक्रम गीत गंगा. सकाळी 11:00 असेल फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. आज या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधलेला आहे नितीन भट यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येईल आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळी 7:15 विधिमंडळ समालोचन आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोते, आता जाणून घेऊयात 4 जुलै 2026 शनिवारचे कार्यक्रम. सकाळी 6:05 उद्या सकाळी आपण ऐकू शकाल मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊ शकाल. 6:40 विचार पुष्प असेल. यात उद्या आपण ऐकू शकाल स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिंतन. याचं लेखन केलंय प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 दिनविशेष असेल, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:40 स्मृतिगाथा हा आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त असलेला कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 10:00 उद्या आपण ऐकू शकाल ज्ञानामृत हा कार्यक्रम. याचं संकलन केलेलं आहे आणि निवेदन केलेले आहे प्रज्ञा इंगोले यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टिकाम. उद्या सकाळी 10:30 मराठी संगीताचा कार्यक्रम गीतगंगा. 11:00 स्मृतिगंध हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 उद्या असेल वनिता मंडळ कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. उद्या संध्याकाळी 7:15 विधिमंडळ साप्ताहिक समालोचन आपण ऐकू शकाल. हे समालोचन आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. श्रोते हो, राष्ट्रीय मराठी ठळक आणि प्रादेशिक बातम्या त्यांच्या नियोजित वेळेस आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: आणि इंग्रजी तसंच हिंदी समाचारपत्र जे आहे ते त्यांच्या नियोजित वेळेस आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. आणि या वेळेव्यतिरिक्तच्या वेळेत आपण आनंद घेऊ शकाल विविध भारतीय प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 6:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत विचार पुष्प. आज विचार पुष्पमध्ये आपण ऐकणार आहात दातृत्व या विषयावर माहिती. याचं लेखन केलंय सदानंद भणगे यांनी आणि वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा आहे.
1: कोविडची ती 2 वर्ष महाभयंकर होती. बघता बघता जवळचे काही मित्र नातेवाईक मृत्यूमुखी पडले. सगळ्या जगावरच संकट आलं होतं. एकमेकांकडे जायची पण भीती वाटत होती. माणसं घरात कोंडली गेली, दवाखाने भरून गेले, आपली माणसं सुद्धा भेटायला येईनाशी झाली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर विचारूच नका, एकट्याला हॉस्पिटलला नेलं जायचं. मग अनेक त्रास. औषधं मिळायची नाहीत, ऑक्सिजन सिलेंडर्स मिळायची नाहीत, कोणाच्या जवळ जायची भीती वाटायची. अशावेळी धावत पळत होते डॉक्टर्स, नर्सेस आणि काही समाजकार्य करणारी अशी मंडळी. स्वतःच्या जीवावर उदार होऊन ती मदत करत होती. कुणाला रक्ताची गरज भासली कळायचा अवकाश. रात्री अपरात्री जात पात धर्म न पाहता काही जण धावत होते. अशावेळी समजलं माणूसकी जिवंत आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देणारा असो वा रात्री रस्त्यावर थंडीने कुडकुडणाऱ्या गरिबाच्या अंगावर पांघरून टाकणारी व्यक्ती असो, ही माणसं आधुनिक काळातली देवदूतच म्हणायची. ती सारखी देत असतात, पण म्हणून मागणाऱ्यानं नेहमी मागतच राहायचं का? आपणही देणारे व्हायला हवं. या देणारे होण्यासाठी पैसाच लागतो असं नाही, श्रीमंतीच असावी असंही नाही, पण देणाऱ्यांच्या हजारोंच्या हातात आपलाही एखादा हात असावा. तो हात कदाचित साधा असेल, पण तो जर पांढरी काठी घेऊन जाणाऱ्या अंध व्यक्तीला रस्ता पार करून जाण्यासाठी आधार देत असेल तर त्या अंध व्यक्तीला तो लाख मुलाचा वाटेल. त्याच्या हस्तस्पर्शानेच तो कृतज्ञता व्यक्त करेल. तो हात कदाचित आश्रमातल्या अनाथ मुलांना सुग्रास जेवण देणाऱ्या व्यक्तीचा असेल. ती एखादी लेखणीही असू शकेल जी वाचकाला काही काळ त्याची दुःख विसरायला लावणारी असेल. ते एखादे हात असू शकतील ज्या हातात बासरी, हार्मोनियम, सनई अशी वाद्य असतील जी ऐकणाऱ्याला वेगळ्याच विश्वात रममाण करतील. देणाऱ्याकडे पैसे नसतील, त्याच्यावर घरच्या जबाबदाऱ्या असतील तर तो चांगले विचार देऊ शकतो, जे एखाद्याचं जीवन सुखी करतील. विचार करायला लागलो तर खूप गोष्टी आपण देऊ शकतो. अमेरिकेमध्ये नागरिक घरात न लागणाऱ्या चांगल्या वस्तू, टेबल, खुर्ची, सोफे, अगदी TV सुद्धा रस्त्यावर ठेवतात. फ्री असा बोर्ड लावलेला असतो. गरजू लोक हव्या त्या वस्तू घेऊन जातात. तिकडे रस्त्याच्या कडेला भला मोठा बॉक्स ठेवलेला असतो. त्या बॉक्समध्ये न लागणारे कपडे, बूट, लहान मुलांच्या चपला, खेळणी लोक टाकून देतात. गरजू लोक ते घेऊन जातात. आपल्या घरात कितीतरी अनावश्यक गोष्टी असतात. मनात येणारे कटू विचार त्या अनावश्यक वस्तूंसारखे आपोआप बाहेर पडायला हवेत. एक साधू महाराज एका महिलेच्या घरासमोर उभे होते. माई थोडं दूध मिळेल का असं विचारत होते. महिला दुधाचं भांडं घेऊन आली. साधू महाराजांच्या वाटीत ते ओतू लागली. दुधाबरोबर थोडी साय पडताच ती एकदम अरे असं उद्गारली. त्याबरोबर साधू महाराज म्हणाले, माई हे दूध आता मला नको, कारण त्यात तुमचा अरे पडलाय. महाराज दूध न घेताच परतले. याचाच अर्थ देणाऱ्याने स्वच्छ मनाने दिलेलं दानच घेणाऱ्याच्या उपयोगी पडतं. देणाऱ्याने कोणतीच अपेक्षा न ठेवता द्यायला पाहिजे. मनुष्य देवाच्या दानपेटीत हजारो रुपयांची थैली टाकताना म्हणत असतो, देवा मला सुखी ठेव किंवा माझ्या धंद्याला बरकत येऊ दे. याचाच अर्थ तो काही अपेक्षेने दान करीत असतो. असे पैसे दानपेटीत टाकण्यापेक्षा भुकेल्या माणसांना दिले, अनाथ आश्रमाला दिले तर ती मंडळी आयुष्य

0: जगभर विसरणार नाहीत. ते दान नक्कीच लाभेल. कवी विंदा करंदीकर यांनी खूप छान लिहिलंय, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत.
1: श्रोतेहो, आताच आपण विचार पुष्प ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रिया विषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचा सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, पीयूजे ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबोटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबोट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाही आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात. मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे ही बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.
0: श्रोते हो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे

आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। हाच कार्यक्रम दुपारी 2:05 मिनिटांनी पुनःप्रसारित करण्यात येईल। आपण ऐकत

0: आरोग्यम धन संपदा हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, सांडपाण्यावर प्रक्रिया करताना आणि शुद्ध पाणी पुरवठा करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो?
1: आता मला एक सांगावं वाटतं की एक तर आहे की आपला जेव्हा सांडपाणी व्यवस्थापन आपण म्हणतोय आणि आज मुंबई शहर असू द्या की दिल्ली यमुनावर किंवा आपल्या देशभरात किंवा वर्ल्ड ओव्हर ग्लोबली जो सांडपाणी व्यवस्थापन आहे तो 100 वर्ष जुना जो कन्व्हेन्शनल मेथडनी जे होता तोच आपण आता सुद्धा करत चाललोय. मेनली आपला जो पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडनं आपल्याला जो पॅरामीटर्स दिला जातो की ह्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचं आहे की हा आपला सांडपाणी व्यवस्थित त्या ट्रीटमेंट झाला, म्हणजे त्याची परफॉर्मन्स एफिशियन्सी ज्या जेव्हा आपण बोलतो आणि त्यात त्यांनी ठरवल्याप्रमाणे काय आहे पीएच, टीडीएस, सीओडी, बीओडी असंच त्यांनी आणि काही मायक्रोन्युट्रियन्स हाच फक्त पॅरामीटर्स घेतले. म्हणजे जो विषारी जो पॅथोजन्स असतात, मायक्रोब्स असतात, जीवाणू असतात त्याच्याबद्दल हा पॅरामीटर मध्ये नाहीच आहे. डीओ डिझॉल्ड ऑक्सिजन किती झाला ते एक इम्पॉर्टंट, क्लोरोफिल आणि आपला जो मी आता म्हटलं पॅथोजन अनालिसिस. पण जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो त्यात मुख्यतः आपल्याला हेवी मेटल्स, हायड्रोकार्बन्स, पॅथोजन अनालिसिस आणि डीओ हा कंपल्सरीली असायला हवा. ते अजूनही आपल्या सिस्टममध्ये नाही आहे. आता आज पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्काडा सिस्टम आहे तर ते ऑटोमॅटिकली डिजिटल सिस्टम असायला हवं, पण ते मेंटेन होतच नाहीये कारण आपल्याकडे जो सांडपाणी येतं मॅक्सिमम टाइम आपल्याला जो डिझाईन असायला हवा आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा ती डिझाईन प्रायमरीली तिथे येणारा जो रॉ वॉटर आहे त्याच्यात काय आहे आणि त्याप्रमाणे ते सूक्ष्मजीव कुठला याच्यात कसं काम करणार त्या सूक्ष्मजीवचा आपण कन्सॉर्शियम करून मग त्याच्यावर उपचार असायला हवा. पण ती जी बेस आहे जो सर्वे प्रिलिमिनरी सर्वे आणि त्याच्यात ह्या रॉ वॉटरमध्ये काय आहे आणि आपल्याला उपचार काय करायचा आहे ते न करता एक कॉमन प्रकारचा एक प्लांट भलेही ते सीईटीपी सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या की एसटीपी असू द्या, सगळ्याच्या एकच डिझाईन एकच प्रोसेस मेथड आहे त्यामुळे आज आपल्या कसल्याही प्रकारचा ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही. आता एक एक्झाम्पल देते. आता जस्ट मी पाद्रापूरला गेली होती, आपला पिसे डॅम जो मुंबईला 2000 ml पाणी सप्लाय होतोय आणि त्याच्या अगोदर भांडूप वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण गेली होती, तिथे पण बघितलं आणि इथे पाद्रापूरला पण बघितलं आपला जो रॉ वॉटर आहे जो सोर्स आहे आपला तिथेच आपल्याला दिसतात पोल्युशन आहे कारण विसिनिटीला जी इंडस्ट्रीज आहेत किंवा काही सेटअप्स आहे रेसिडेन्शियल वगैरे त्याच्यातलं जो सांडपाणी वगैरे सगळं त्या पाण्यातच येते. पण आपल्यात मेथड काय आहे वॉटर ट्रीटमेंटचा ड्रिंकिंग वॉटरसाठी ते काय आहे सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशन त्याशिवाय काय नाही. म्हणजे आता आज सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशननी तुम्ही जे सोल्युबलाइज्ड म्हणजे हेवी मेटल्स असू द्या की कसल्याही प्रकारच्या पॅथोजन असू द्या ते काही निघणार नाही आहे. मेन जे करायला पाहिजे पॅरामीटर्सचं ते आपण मेन आहे तर आपण पॅथोजन अनालिसिस, कारण शेवटी हे ट्रीटमेंट कशासाठी आहे पॅथोजन एलिमिनेशनसाठी का, कारण हे म्हणजे रोग पसरतात त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की पॅथोजन एलिमिनेशनसाठी आपण काय करायला पाहिजे.
0: श्रोतेहो, आजच्या भागात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपण विचार केला पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एकूणच महाराष्ट्रातील नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणती महत्वाची सूत्रे लागू करू शकतो. धन्यवाद.

श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 आणि 37 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजच्या दिवशीच्या इतिहासातल्या घटना घडामोडींबद्दल आजच्या दिनविशेषातून.

3 जुलै 1850 साली ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हा हिरा इंग्लंडच्या राणीला सुपूर्द केला होता. 3 जुलै 1852 साली महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा उघडली होती. 3 जुलै 1855 साली भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला होता. 3 जुलै 1884 साली शेअर मार्केटमध्ये डाऊन जोन्स इंडेक्स लॉन्च झाला होता. 3 जुलै 1938 साली मलार्ड स्टीम इंजिन 202 किलोमीटर प्रति तास वेगानं धावलं होतं. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही तसाच आहे. 3 जुलै 1998 साली कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता. 3 जुलै 2000 साली विमानवाहू युद्धनौका विक्रांतचं मुंबईच्या समुद्रातील सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता मिळाली होती. 3 जुलै 2001 साली सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला होता. 3 जुलै 1838 साली पत्रकार प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचा जन्म झाला होता. 3 जुलै 1926 साली लेखिका स्वातंत्र्य सैनिक सुनीता देशपांडे यांचा जन्म झाला होता. 3 जुलै 1952 साली भारतीय गायक अमित कुमार यांचा जन्म झाला होता. 3 जुलै 1350 साली संत नामदेव महाराज यांनी समाधी घेतली होती. 3 जुलै 1996 साली हिंदी चित्रपट अभिनेते राजकुमार यांचं निधन झालं होतं. 8 जुलै 1998 आज आहे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस.

0: बड्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: विशेष फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन ऐका. श्रोते हो, आकाशवाणी अमरावती आपल्या श्रोत्यांच्या सहवासात यशस्वी प्रवासाचं आणखी एक वर्ष पूर्ण करत असून येत्या 8 जुलै रोजी आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. या विशेष निमित्तानं आम्ही आपल्या सर्व श्रोत्यांसाठी एक आगळा वेगळा विशेष फोन इन कार्यक्रम सादर करण्याचं नियोजन केलं आहे. या कार्यक्रमात आकाशवाणी अमरावतीशी जुळलेल्या आपल्या आठवणी, अनुभव, भावना आणि या प्रवासातल्या आपल्या सहवासाच्या गोष्टी ऐकण्याची आम्हाला उत्सुकता आहे. आपण आकाशवाणी अमरावती सोबतचे आपले संस्मरणीय अनुभव आमच्याशी संवादाच्या माध्यमातून व्यक्त करू शकता. या विशेष कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत करण्यात येणार आहे. तसंच या कार्यक्रमाचं प्रसारण बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल. तरी सर्व श्रोत्यांना विनंती आहे की या विशेष कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या आठवणी, भावना तसंच अनुभवांद्वारे या सुंदर प्रवासाचा मनमुराद आनंद घ्या, एक भाग व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक आहे 0721-2-99-10-38. दूरध्वनी क्रमांक परत एकदा 0721-2-99-10-38. निवेदन संपलं.
3: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला. त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: हळूहळू गावाच्या गावं मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
1: श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी. अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात. इथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार आहे. लक्ष मनावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत राहा

0: 1.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी
1: मन का रेडियो बजने दे जरा, गम को भूल कर जी ले तू जरा, स्टेशन कोई नया ट्यून कर ले जरा।
2: विशेष फोन इन कार्यक्रमा संबंधी निवेदन ऐका। श्रोतेहो, आकाशवाणी अमरावती आपल्या श्रोत्यांच्या सहवासात यशस्वी प्रवासाचं आणखी एक वर्ष पूर्ण करत असून येत्या 8 जुलै रोजी आपला वर्धापन दिन साजरा करत आहे। या विशेष निमित्तानं आम्ही आपल्या सर्व श्रोत्यांसाठी एक आगळा वेगळा विशेष फोन इन कार्यक्रम सादर करण्याचं नियोजन केलं आहे। या कार्यक्रमात आकाशवाणी अमरावतीशी जुळलेल्या आपल्या आठवणी, अनुभव, भावना आणि या प्रवासातल्या आपल्या सहवासाच्या गोष्टी ऐकण्याची आम्हाला उत्सुकता आहे। आपण आकाशवाणी अमरावती सोबतचे आपले संस्मरणीय अनुभव आमच्याशी संवादाच्या माध्यमातून व्यक्त करू शकता। या विशेष कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत करण्यात येणार आहे। तसंच या कार्यक्रमाचं प्रसारण बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल। तरी सर्व श्रोत्यांना विनंती आहे की या विशेष कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या आठवणी, भावना तसंच अनुभवांद्वारे या सुंदर प्रवासाचा मनमुराद आनंद घ्या, एक भाग व्हा। सहभागासाठी संपर्क क्रमांक आहे 0721-2-99-10-38। दूरध्वनी क्रमांक परत एकदा 0721-2-99-1038। निवेदन संपलं।
3: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय। ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं। इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो। खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही।
2: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून बोलत आहोत। FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 7:07 झालेली आहेत। सुरुवातीला काही संदेश आणि त्यानंतर सकाळी 7:10 आकाशवाणी पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत। कृपया प्रतीक्षा करा।

0: तिने सांगितलं मला बर का कसं वागावं कसं राहावं दुखण्याला लांब कसं ठेवावं समज तो शिकवतोय ना
1: हक्के रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ
2: लोक शिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी
3: नमस्कार एक कळकळीची विनंती रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे लक्षात घ्या आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या रक्तदानाविषयी जाणून घ्या इतरांनाही समजावून सांगा रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान
4: प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते
5: गॅस्ट्रो कॉलरा कावी हे रोग टाळण्यासाठी
4: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी

0: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
0: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 वर विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या, महाराष्ट्राची कृषी व्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला. शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल. जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले,
4: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत. पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही तर हे वर्ष वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी एका वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.
3: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका

0: कमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यातल्या मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं विविध वृत्तमाध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. राज्य शासनानं 2024 मध्ये मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत सलग 3र्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. दरम्यान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती. त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीक पाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय. जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवाप पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5,500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8 ते 9,000 शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय. जिल्ह्यात काहीशा उशिरानं मान्सूनचं आगमन झालं खरं पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
0: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर मुंबई कोकण आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना केशरी बावटाही जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी.

ठिकाणी राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची पुढील उद्घोषणा या संदेशानंतर. ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
0: विशेष फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन ऐका. श्रोते हो, आकाशवाणी अमरावती आपल्या श्रोत्यांच्या सहवासात यशस्वी प्रवासाचं आणखी एक वर्ष पूर्ण करत असून येत्या 8 जुलै रोजी आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. या विशेष निमित्तानं आम्ही आपल्या सर्व श्रोत्यांसाठी एक आगळा वेगळा विशेष फोन इन कार्यक्रम सादर करण्याचं नियोजन केलं आहे. या कार्यक्रमात आकाशवाणी अमरावतीशी जुळलेल्या आपल्या आठवणी, अनुभव, भावना आणि या प्रवासातल्या आपल्या सहवासाच्या गोष्टी ऐकण्याची आम्हाला उत्सुकता आहे. आपण आकाशवाणी अमरावती सोबतचे आपले संस्मरणीय अनुभव आमच्याशी संवादाच्या माध्यमातून व्यक्त करू शकता. या विशेष कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत करण्यात येणार आहे. तसंच या कार्यक्रमाचं प्रसारण बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल. तरी सर्व श्रोत्यांना विनंती आहे की या विशेष कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या आठवणी, भावना तसंच अनुभवांद्वारे या सुंदर प्रवासाचा मनमुराद आनंद घ्या, एक भाग व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक आहे 0721-2-99-10-38. दूरध्वनी क्रमांक परत एकदा 0721-2-99-10-38. निवेदन संपलं.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: श्रोतेहो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुला.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर सकाळचे 7:25 झाली आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. श्रोते हो, गुणवत्ता, बियाणे उत्पादन आणि शेतकरी सेवा हे अतिशय महत्वाचे भाग आहेत. पहिल्या भागात आपण महाबीजच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. आजच्या भागात महाबीजची बियाणे, उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, विक्री जाळे आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेला आहे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दुसऱ्या भागात आपले मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद. धन्यवाद
0: सर. शेतकऱ्यांना बियाणं जे हवं असतं ते एकतर वेळेत हवं असतं आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं, तर आणि पुरेसं देखील हवं असतं. तर हे सगळं होण्यासाठी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने काम करते?
1: आता केंद्र शासनात विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महामंडळ सुद्धा शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळावे. मला सांगायला आनंद आहे की या वर्षी आम्ही 1 मेच्या आसपास बियाणे मार्केटमध्ये पोहोचून दिलं होतं. त्यावेळेस इतर कुठल्याही खासगी कंपनीची बियाणे मार्केटमध्ये आले नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यासोबतच बियाण्याचा जो दर आहे तो ठरवताना महामंडळाला काही मर्यादा पडतात.
0: बरं.
1: आव्हाच्या 1.25 किमती आम्ही ठरवू शकत नाही. आमच्याकडे दर निश्चिती करण्यासाठी एक कमिटी आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतात, त्यांच्या समोर आम्हाला सर्व सादरीकरण करावं लागतं. कारण इतर खासगी कंपन्या जसं भरमसाठ बियाण्याचे दर ठेवतात, ते ठेवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्याचे दर ठरवतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त भावामध्ये आणि दर्जेदार बियाणे जे आम्ही तयार करतो ते त्यांच्यापर्यंत, त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आमची जी काही यंत्रणा आहे, जवळजवळ 10,000 आमचे पूर्ण राज्यामध्ये विक्रेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बियाणे त्यांच्याशी ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करून घेणे, त्यांना वेळेवर त्यांचं पोहोचवतो करणे, त्यांच्याशी सातत्यानं येऊन आमचे मे महिन्यामध्ये डीलर्स मीटिंग असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ 10 जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या आहेत, त्यांच्याही अडचणी समजून घेतलेल्या आहेत. आणि या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एके बाजूनं उत्पादन करणारे आमचे अधिकारी सायंटिस्ट, दुसऱ्या बाजूनं वितरण करणारे सर्व वितरक आणि नंतर शेतकरी, या तिघांच्या सहकार्यातूनच हे वितरण व्यवस्था आमची यशस्वीरित्या काम करत आहे.
0: नक्कीच सर. आणि तुम्ही आता जे सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जात आहात आणि यामध्ये अनेक घटक आहेत, तर त्या सगळ्यांचा कुठेतरी समतोल साधणं, समन्वय साधणं हे खूपच गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं

0: तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं, आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
1: महामंडळ असे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो, यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे. त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात, आणि शेतकरी आहे. आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन, ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ, आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, आणि त्यांचे जे काही ध्येय धोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं. आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे 1.5 लाख हेक्टर पेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो, आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी, ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते, जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत. त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं, कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत, आणि शेतकऱ्यांना उत्तम उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत, याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
0: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, महाबीज म्हटलं की सर्वसामान्यांना असं वाटतं की फक्त बियाणांमध्ये काम करणारी ही संस्था आहे, तर तुम्ही काय सांगाल की या व्यतिरिक्त, म्हणजे बियाणांच्या व्यतिरिक्त कुठले कुठले उपक्रम आहेत, काय काय सेवा महाबीजतर्फे आता आहेत?
1: नाही, महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झालेत, आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाबीजने सुद्धा कात टाकली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण फक्त बियाणे पुरते, कारण बियाणे महामंडळाचे जे बायलॉज आहेत त्यात काही असं बंधनकारक नाही आहे की बियाणेच प्रोडक्शन करावं असं. त्यामुळे आम्ही आता बियाण्याच्या सोबत बियाण्याला पूरक जे काही गोष्टी लागणार आहेत, आता आपण सर्वजण ऑर्गॅनिक फार्मिंग नेहमी शब्द ऐकतो, नैसर्गिक शेती, ते केमिकलचा वापर कमी झाला पाहिजेत वगैरे वगैरे, त्यामुळे आता महाबीजने काही बायो फर्टिलायझर्स तयार केलेले आहेत, बुरशीनाशक तयार केलेले आहेत, त्याच्यासोबतच आता टिश्यू कल्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं, त्यामुळं केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी 1-2-3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत, आणि त्यामध्ये एकतरी जे निंबोळ्या असतात आपल्या, आणि त्या लिंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं त्याच पद्धतीनं एक नैसर्गिक औषध आमच्या महामंडळाने तयार केलेलं आहे. त्याच्यासोबतच एक डिकाम्पोजर, जे शेतीमध्ये वेस्ट पडलेलं असते ते त्याच ठिकाणी जर डिकाम्पोज झालं तर त्याच्यातून शेतीला, म्हणजे जमिनीला काही न्यूट्रिएंट मिळू शकतात, त्यामुळे ते अर्ली डिकाम्पोज करण्यासाठी डिकाम्पोजर तयार केलेला आहे. मातीमधला कार्बन एक महत्वाचा घटक असतो, आणि महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती परीक्षण केंद्र तयार केलेले आहेत, परंतु दुर्दैवाने आणखी खूप शेतकरी त्याच्यापासून दूर आहेत, ते माती परीक्षण करून घेत नाहीत, आणि मातीला कशाची गरज आहे हे माहिती न करताच बरेच जण मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात. म्हणून किमान कार्बन ची टेस्ट प्रत्येक शेतकऱ्याने करावी याच्यासाठी महामंडळाने कार्बन मापक यंत्र तयार केलंय, आणि 500 रुपयामध्ये 10 टेस्ट होतात.
0: बरं,
1: इतक्या स्वस्त दरामध्ये, आणि कुठलाही शेतकरी कशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल घ्यायचं, कशा पद्धतीने टेस्ट करायचं, आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे माहिती पुस्तिका आम्ही त्या बॉक्स मध्ये देतो,
0: म्हणजे ही स्वतः
1: टेस्ट करू शकतात, आणि मग त्या कार्बनचं जमिनीमध्ये उपलब्धता किती आहे त्याच्याप्रमाणे जर खताचा वापर त्यांनी केला तर निश्चितपणे एक तर उत्पादकता वाढेल, आणि दुसरं खतासाठी जो खर्च होतो तो पण कमी होईल, आणि भरमसाठ खत वापरल्यामुळे जमिनीचा जो पोत कमी होत चाललाय त्याला पण मर्यादा येईल, म्हणजे आळा बसेल. तर या दृष्टिकोनातून त्यासोबतच आम्ही रोपवाटिका पण तयार केलेली आहे, आता शासनामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे. त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपं उपलब्ध करून द्यायचे असतील तर महामंडळ तयार आहे, तुम्ही महामंडळाला प्राधान्य द्या.
0: नक्कीच सर.

0: आणि हे सगळे अनेक उपक्रम चालू आहेत. आपण म्हणतो की हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे, त्यामध्ये संशोधन आहे, विकास आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे. तर ह्या दृष्टीने आता काय प्रयत्न चालू आहेत महामंडळाचे?
1: याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा, कृषी विभागाने अनेक पावलं उचललेली आहेत आणि केंद्र शासनाने सुद्धा अनेक निर्देश दिलेले आहेत. आता आपण एआयचा जमाना आहे असं म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्र सुद्धा एआय पासून दूर ठेवून चालणार नाहीये. आता अनेक समस्या समोर काय काय येत आहेत आणि त्या समस्यावर मात करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उपाय नाही, याचाच अंदाज घेऊन आम्ही महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूने दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे. त्याचसोबतच जमिनीचा जो पोत आहे, जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला बियाणे तयार करताना काही उपाययोजना त्याच्यामध्ये करता येतील का, त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. त्याचबरोबर जे काही रोगराई पिकावर येत असते, कीटकनाशक येत असतात, तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत, कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काही दिवसामध्ये जसं आपण ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं महाबीजचं ते ब्रीदवाक्यच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर ते शुद्ध बीजे तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आम्ही निश्चितपणे करणार आहोत.
0: नक्कीच सर. श्रोते हो, शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचवण्यासाठी महाबीज कडून राबवण्यात येणारी संपूर्ण यंत्रणा, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची माहिती आज आपण जाणून घेतली. शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संस्थेची सातत्यपूर्ण धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप स्वामी सर यांच्याकडून. पण विषयाची व्याप्ती समजून घेता आपण पुढील भागातही याविषयी बोलणार आहोत. पुढील भागात महाबीजच्या संशोधन, जैव तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील वाटचालीविषयी चर्चा करूया. पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच. विशेष फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन ऐका. श्रोते हो, आकाशवाणी अमरावती आपल्या श्रोत्यांच्या सहवासात यशस्वी प्रवासाचं आणखी एक वर्ष पूर्ण करत असून येत्या 8 जुलै रोजी आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. या विशेष निमित्तानं आम्ही आपल्या सर्व श्रोत्यांसाठी एक आगळा वेगळा विशेष फोन इन कार्यक्रम सादर करण्याचं नियोजन केलं आहे. या कार्यक्रमात आकाशवाणी अमरावतीशी जुळलेल्या आपल्या आठवणी, अनुभव, भावना आणि या प्रवासातल्या आपल्या सहवासाच्या गोष्टी ऐकण्याची आम्हाला उत्सुकता आहे. आपण आकाशवाणी अमरावती सोबतचे आपले संस्मरणीय अनुभव आमच्याशी संवादाच्या माध्यमातून व्यक्त करू शकता. या विशेष कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत करण्यात येणार आहे. तसंच या कार्यक्रमाचं प्रसारण बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी 11:00 करण्यात येईल. तरी सर्व श्रोत्यांना विनंती आहे की या विशेष कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या आठवणी, भावना तसंच अनुभवांद्वारे या सुंदर प्रवासाचा मनमुराद आनंद घ्या, एक भाग व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक आहे

0721 299 1038. दूरध्वनी क्रमांक परत एकदा 0721 299 1038. निवेदन संपलं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 आणि 57 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी नाट्य संगीताचा कार्यक्रम. आजच्या मराठी नाट्य संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं नाट्यपद आहे रामदास कामत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. अशोकजी परांजपे यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलं आहे विश्वनाथ मोरे यांनी. नाटक आहे दार उघड बया दार उघड.

0: काय बाया का मामा आणि काका शंभर गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी क्यू आर स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
1: आरबीआय सांगते, क्यू आर कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
2: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची श्रोते हो.

वरती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी केंद्र। रसिका आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सध्या आपण आनंद घेत आहात मराठी नाट्य संगीताचा कार्यक्रमात। आता यानंतरचं जे नाट्यपद आपण ऐकणार आहात ते आहे पाणीग्रहण या नाटकातलं। बकुळ पंडित यांचा स्वर आहे, प्रल्हाद केशव अत्रे यांची ही पदरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय श्रीनिवास खळे यांनी।

मराठी नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता यानंतर ऐका संगीत स्वयंवर या नाटकातलं नाट्यपद. पंडित कुमार गंधर्व यांचा स्वर आहे. कृष्णाजी प्रभाकर खडीलकर यांच्या या पदरचनेला संगीतबद्ध केलंय भास्कर बुवा बखले यांनी.

रसिकवाद मराठी नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐका आशा भोसले यांच्या स्वरात राम गणेश गडकरी यांची पदरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि नाटक आहे भावबंधन.

मराठी नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका संगीत मानापमान या नाटकातलं नाट्यपद पंडित कुमार गंधर्व यांचा स्वर आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे गोविंदराव टेंबे यांनी.

रसिक हो या नाट्यपदा सोबतच आजचा मराठी नाट्य संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 8 वाजता आहेत. आता अनुक्रमे समाचार प्रभात, नंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, सकाळी 8:30 असतील मराठी राष्ट्रीय बातम्या. मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील आणि हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. तेव्हा आता सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायती राज मंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. आता सविस्तर बातम्या. भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं. जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो असंही ते म्हणाले. ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली. ही भागीदारी परस्पर विश्वास, सामायिक मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी, सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं यात नमूद केलं आहे. सेमीकंडक्टर, महत्वपूर्ण खनिज, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला. त्यांनी द रेझिस्टंट फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अहवालाचाही उल्लेख केला. अल कायदा, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत. भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील. नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं तसं सदस्यांसाठीच्या प्रथा, संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली. 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत. त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत. यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी

दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आरोग्य सेवा आणि बचाव पथक आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 15-27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंड विरुद्धची सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम, अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स, नॉर्वे, कॅनडा, मोरोक्को, ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली, गुजरातचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, केरळ, उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा आणि महिलांना शेतकरी

कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: विशेष फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन ऐका. श्रोतेहो, आकाशवाणी अमरावती आपल्या श्रोत्यांच्या सहवासात यशस्वी प्रवासाचं आणखी एक वर्ष पूर्ण करत असून येत्या 8 जुलै रोजी आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. या विशेष निमित्तानं आम्ही आपल्या सर्व श्रोत्यांसाठी एक आगळा वेगळा विशेष फोन इन कार्यक्रम सादर करण्याचं नियोजन केलं आहे. या कार्यक्रमात आकाशवाणी अमरावतीशी जुळलेल्या आपल्या आठवणी, अनुभव, भावना आणि या प्रवासातल्या आपल्या सहवासाच्या गोष्टी ऐकण्याची आम्हाला उत्सुकता आहे. आपण आकाशवाणी अमरावतीसोबतचे आपले संस्मरणीय अनुभव आमच्याशी संवादाच्या माध्यमातून व्यक्त करू शकता. या विशेष कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत करण्यात येणार आहे. तसंच या कार्यक्रमाचं प्रसारण बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल. तरी सर्व श्रोत्यांना विनंती आहे की या विशेष कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या आठवणी, भावना तसंच अनुभवांद्वारे या सुंदर प्रवासाचा मनमुराद आनंद घ्या, एक भाग व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक आहे 0721-2-99-10-38. दूरध्वनी क्रमांक परत एकदा 0721-2-99-10-38. निवेदन संपलं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे परख या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, शैलेंद्र यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे सलील चौधरी यांनी.

श्रुतीहो कार्यक्रमात ऐका बरसात की रात या चित्रपटातलं गीत मोहम्मद रफी यांचा स्वर आहे. साहिर लुधियानवी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय

रसिकात, आज आपण बरसात की रात या चित्रपटातलं गीत ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगा हर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सध्या आपण आनंद घेत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रमात. आता यानंतरचं गीत आहे किशोर कुमार यांच्या स्वरातलं. योगेश यांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलंय RD बर्मन यांनी आणि चित्रपट आहे मंजिल.

रसिकवादा गुड्डी या चित्रपटातल्या गीत ऐका. वाणी जयराम यांचा स्वर आहे, गुलजार यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे वसंत देसाई यांनी.

आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका छाया या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलं आहे सलील चौधरी यांनी. राग बहारवर आधारित हे बहारदार गीत आता ऐकूयात.

छाया चित्रपटातल्या या गीतासोबतच श्रोते हो, आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9 वाजले आहेत. आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
0: विशेष फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन ऐका। श्रोते हो, आकाशवाणी अमरावती आपल्या श्रोत्यांच्या सहवासात यशस्वी प्रवासाचं आणखी एक वर्ष पूर्ण करत असून येत्या 8 जुलै रोजी आपला वर्धापन दिन साजरा करत आहे। या विशेष निमित्तानं आम्ही आपल्या सर्व श्रोत्यांसाठी एक आगळा वेगळा विशेष फोन इन कार्यक्रम सादर करण्याचं नियोजन केलं आहे। या कार्यक्रमात आकाशवाणी अमरावतीशी जुळलेल्या आपल्या आठवणी, अनुभव, भावना आणि या प्रवासातल्या आपल्या सहवासाच्या गोष्टी ऐकण्याची आम्हाला उत्सुकता आहे। आपण आकाशवाणी अमरावती सोबतचे आपले संस्मरणीय अनुभव आमच्याशी संवादाच्या माध्यमातून व्यक्त करू शकता। या विशेष कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत करण्यात येणार आहे। तसंच या कार्यक्रमाचं प्रसारण बुधवार दिनांक 8 जुलै 2026

रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल। तरी सर्व श्रोत्यांना विनंती आहे की या विशेष कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या आठवणी, भावना तसंच अनुभवांद्वारे या सुंदर प्रवासाचा मनमुराद आनंद घ्या, एक भाग व्हा। सहभागासाठी संपर्क क्रमांक आहे 0721-2-99-10-38। दूरध्वनी क्रमांक परत एकदा 0721-2-99-10-38। निवेदन संपलं।

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10 वाजले आहेत. स्थानिक प्रसारणात पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्सवर. अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत विविध अंतर्गत आरोग्य संवाद हा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात डोळ्यांचे आरोग्य, नेत्रविकार आणि प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर डॉक्टर सचिन बगडे यांची नितीन भट यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
1: श्रोतेवाच्या आरोग्य संवाद कार्यक्रमात डोळ्यांचे आरोग्य, नेत्रविकार आणि प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन बगडे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
2: मंडळी नमस्कार. आरोग्य संवाद कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागामध्ये, ज्यामध्ये आपल्यासोबत परत एकदा मागच्याच भागात आपल्यासोबत जे होते नेत्ररोग तज्ज्ञ आणि फॅकोसर्जन डॉक्टर सचिन बगडे, आणि आपण मागच्या भागामध्ये डोळ्यांचं आरोग्य, नेत्रविकार आणि त्यावरचे प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल बोलत होतो, आणि हाच विषय आज आपण पुढे घेऊन जाणार आहोत. तर सचिन सर, परत एकदा आमच्या दुसऱ्या भागामध्ये आरोग्य संवादच्या आपलं खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद मला पुनश्च इथे बोलवण्या.
2: सर, आपण मागच्या भागामध्ये मोतीबिंदू काचबिंदू या मुद्द्यावर आपण थांबलो होतो. फॅको सर्जरी तुम्ही करता, म्हणजे फॅको ही एक पद्धत आहे सर्जरी करण्याची, मोतिया बिंदू असो किंवा काचबिंदू असो, फॅको सर्जरीची पद्धत काय आहे यावर शस्त्रक्रिया करण्याची?
3: फॅको सर्जरी ही स्पेशली मोतीबिंदू करिता डिझाईन केलेली आहे. फॅको सर्जरीमध्ये आपण फॅको प्रोब एक अल्ट्रासॉनिक एनर्जीद्वारे त्या मोतीबिंदूला आपण त्याच जागी विरघळवून त्याला ओढून तिथे आपण अगदी 2.2-2.8 या साईजच्या इन्सिजनमधून आपण नवीन लेन्स तिथे आपण टाकत असतो. तर अगदी कमी वेळेत कमी इजा होऊन कमी इन्सिजनमध्ये होणारी ही प्रक्रिया आहे. स्पेशली मोतीबिंदू करिता ही केल्या जाते आणि डिफरंट टाइप्स ऑफ लेन्सेस त्यामध्ये युज केल्या जातं. पेशंटची रिक्वायरमेंट कशी आहे त्यानुसार आपण त्या लेन्सेसचा वापर करतो. आपल्या हॉस्पिटलला आपण सगळ्या प्रकारच्या लेन्सेस इम्प्लांट करत असतो.
2: सर, आताच्या काळामध्ये परवलीचा शब्द म्हणजे मधुमेह, आणि घराघरामध्ये मधुमेहाचे रुग्ण आहेत, आणि मधुमेह हा असा आजार आहे की हळूहळू तुमच्या अवयवांवर तो आघात करत जातो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दृष्टीवर, डोळ्यांवर तो आघात करतो. तर या मधुमेहाचा डोळ्यांवर काय परिणाम होतो, त्याकरता काय काळजी मधुमेहींनी घेतली पाहिजे?
3: मधुमेह डायबिटीज या आजारामध्ये छोट्याच्या रक्तवाहिन्या आहेत शरीरातल्या, त्या डॅमेज होतात. आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं जे जाळं आहे ते सगळ्या अवयवांमध्ये गेलेलं आहे, त्यात डोळ्यांमध्ये सुद्धा आहे, किडनीमध्ये, हृदयामध्ये, मेंदूमध्ये, सगळीकडेच आहे पसरलेलं. पण आपण या जाळ्यांमध्ये झालेले बदल आपण प्रत्यक्ष बघू नाही शकत. फक्त डोळाच असा अवयव आहे ज्यामध्ये आपण प्रत्यक्ष बघू शकतो. अदर ठिकाणी झालेल्या याच्यामध्ये आपण काही इन्व्हेस्टिगेशन करून बघू शकतो, बट प्रत्यक्ष बघण्यासाठी आपल्या डोळ्यालाच आपण त्याला डायलेटेड इनडायरेक्ट ऑप्थॅल्मोस्कोपी या परीक्षणाद्वारे आपण डोळ्यांच्या आतल्या बदल,
2: म्हणजे प्रॉपर मधुमेहामुळे जी इजा डोळ्याला झालेली आहे,
3: मधुमेहामुळे किंवा डोळ्यांच्या आतल्या पटलाचे काही आजार असतात, अनेकशे आजार आहे, त्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपी याच्यामध्ये सुद्धा डोळ्यांच्या आतल्या ब्लड वेसल्स त्यामध्ये रेटिनाला डॅमेज होऊ शकतं. त्याला आपण आपल्या नॉर्मल भाषेत डायबिटिक रेटिनोपॅथी असं त्याला म्हणतो. त्यामध्ये छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांना डॅमेज होणं सुरू होतं, त्याचे बरेचसे स्टेजेस आहे. प्रॉपर जर केअर घेतली तर अनेक वर्ष, माझ्याकडे येणारे पेशंट असे पण येतात की ज्यांना 30 वर्षांपासून मधुमेह आहे, कुणाला 25 वर्षापासून आहे, कुणाला 10 वर्षापासून आहे. तर प्रॅक्टिकली आपण जर बघितलं तर अनेक वर्षांपासून ज्यांचं मधुमेह त्यांनी कंट्रोलमध्ये ठेवलं आहे, तर फार शुल्लक असे डायबिटिक रेटिनोपॅथीचे चेंजेस डोळ्याच्या पटलांमध्ये होतात, रेटिनावर होतात. याचा आपण इनडायरेक्ट हा पण एक तर्क लावू शकतो की त्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा इतर अवयव सुद्धा सेफ आहेत. आणि याचा उलट जर विचार केला, काही लोकांना 5 वर्ष झाले आहे मधुमेह डिटेक्ट होऊन आणि त्यांनी काहीच त्याची केअर घेतली नाही आहे, मेडिसिन्स नाही, आहार नाही, व्यायाम नाही, तर अशा वेळेला असं आढळून येतं की आपल्या म्हणजे हे क्या कमी वयात सुद्धा, कमी वेळेत सुद्धा डायबिटिक रेटिनोपॅथी डेव्हलप होतं.

0: असे सुद्धा रुग्ण बघितले आहे की त्यामुळे दृष्टी कमी होणे किंवा दृष्टी जाणे
1: जाणे
0: असं सुद्धा होतं. म्हणून मधुमेह किंवा उच्च रक्तदाब या काही ज्या कंडिशन्स आहेत त्याच्यावर दुर्लक्ष करणे चांगलं नाही आहे.
1: बरोबर सर, रेटिनाचा तुम्ही उल्लेख केला बोलता बोलता दोन वेळा, तर रेटिना संबंधीचे जे आजार आहेत त्याची प्रमुख लक्षणं कोणती असतात?
0: रेटिना संबंधित आजार परत काचबिंदू प्रमाणेच आहे, अगदी शांततेत होतात. म्हणून काही जे आपल्याला शारीरिक आजार असतात तर त्यावेळेला आपल्याला थरोली एक्झामिन करणे हे ऑप्थॅल्मॉलॉजिस्टचं काम आहे, तर त्याच्यामुळे ते आजार आपल्याला शोधावे लागतात, ते प्रत्यक्षपणे लक्षात येत नाही. म्हणून अनेकदा जर पेन नसेल तर पेशंट सुद्धा सिरियस नसतो, दुखणं नसलं की त्याचे नातेवाईक सुद्धा सिरियस नसतात की यांना काही अडचण असू शकतं. तर इयरली चेकअप एक पर्टिक्युलर एज नंतर 40s नंतर इयरली चेकअप एक दीड वर्षाला रुटीन चेकअप करणे हे त्यातलं एक समाधानकारक सोल्युशन आहे. कारण की काही अनेक आजार असे ज्यात दुखणंच नसतं तर शोधायचे कशा. आजारी व्यक्ती जसं ज्यांना डायबिटिक आहे त्यांना डायबिटिक स्क्रीनिंग आवश्यक असतं इयरली. अनकंट्रोल डायबिटिकला तर 3-3 महिन्यात 6-6 महिन्यात पण कधी कधी दाखवायची गरज पडू शकतो.
1: पण मग असे जे डायबिटिक पेशंट असतात डोळ्यांचं ज्यांना त्रास सुरू झाला त्यांनी काय काळजी घ्यायची? मग
0: सगळ्यात पहिले तर शुगर कंट्रोल, त्यांना 3 गोष्टी मी सांगत असतो, तुम्ही प्रॉपर डायबिटिलॉजिस्टला दाखवून तुमचं शुगर कंट्रोल करा, तुमचं आहारामध्ये बदल करा, डाएट प्लॅन आवश्यक आहे, डाएट कंट्रोल, आणि तुम्ही व्यायाम करायचा. व्यायाम आपल्याला कमीत कमी रोज 40-50 मिनिट ब्रिस्क वॉक असं आपण सांगतो, तुमचं शरीर छान राहील तर तुमचे डोळे पण छान राहील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करणं आवश्यक
1: आहे. आवश्यक आहे. सर, एखाद्या वेळेला ना अचानक दृष्टी धूसर होते किंवा डोळ्यापुढे चमक दिसते किंवा काळे ठिपके दिसतात, तर काय समजायचं असं जर व्हायला लागलं तर नेमकं आपल्याला काय झालंय आणि हे कितपत गंभीर आहे?
0: यामध्ये 2-3 जे कारण आहेत, एक तर वयानुसार डोळ्याच्या आतमध्ये एक जेली असते त्याला विट्रेस ह्युमर म्हणतात, तर ती वयानुसार थोडी गढूळ होणं सुरू होतं किंवा डिजनरेट होतं, त्याच्यामुळे डोळ्यासमोर वेब कॉप्स म्हणजे आपले छोटे छोटे जे जाळे असतात जसं मकडी का जाला तसं तसं दिसायला लागतं छोट्या स्वरूपात. तर ते तसं तितकं धोकादायक नसतं, बट त्याच्यासोबत सोबत जर फ्लॅशेस आहे जसं वीज चमकल्यासारखी वाटतोय, चमक आल्यासारखी, तर ते रेटिनल ट्रॅक्शनमुळे होतं. रेटिनाला टियर, जर रेटिना कुठे फाटला आहे कुठे त्याला गॅप्स आल्या तर त्याच्यामुळे तसे लक्षणं होतात. तर त्याच्यामुळे जर फ्लॅशेस म्हणजे डोळ्यासमोर काही असे चमक दिसणे, छोटे डॉट्स दिसणे, किंवा मग फ्लोटर्स, फ्लोटर्स आणि फ्लॅशेस हे दोन लक्षणं असताना, फ्लॅशेसमुळे म्हणजे चमक असणे आणि फ्लोटर्स म्हणजे छोटे छोटे डॉट्स दिसणे, तर हे लक्षणं असताना एक नॉर्मल आपल्या जवळच्या नेत्रतज्ञांना दाखवून डायरेक्ट ऑप्थॅल्मोस्कोपी करणे गरजेचं आहे.
1: बरोबर. वृद्धापकाळामध्ये दृष्टी कमी होण्याची जी काही कारणं असतात तर ती साधारण प्रमुख अशी कारणं कुठली आहेत की दृष्टी कमी होते?
0: सगळ्यात प्रमुख कारण आहे मोतीबिंदू, जो वयानुसार सगळ्यांना होणेच आहे. ज्यांना मोतीबिंदू नाही असं कुणीच नाही आहे. तुम्ही जगलात तर तुम्हाला मोतीबिंदू होणारच आणि त्याला आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करावीच लागेल. सेकंड आहे काचबिंदू. ज्यांच्या फॅमिलीमध्ये ऑलरेडी काचबिंदूची हिस्ट्री आहे, ज्यांच्या आई वडिलांमध्ये, काका काकूंमध्ये, आजी आजोबांमध्ये, असं कुणाला जर दृष्टी अचानक कमी झाली किंवा हळूहळू होतं तर पूर्णपणे अंधत्व आलं तर या गोष्टी म्हणजे ही काचबिंदू हा एक आजार आहे त्यामध्ये. परत तिसरा ARMD म्हणजे एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन. जे डोळ्याचा आतलं पटल आहे तर एक पार्ट असतो रेटिना, त्याच्या सब पार्ट मध्ये एक मॅक्युला, तिथे आपण कुठलीही गोष्ट सूक्ष्मरित्या बघू शकतो.
1: बरोबर.
0: तर तो पार्ट काही लोकांमध्ये डिजनरेट होतो, खराब होतो वयानुसार. तर या सगळ्या गोष्टी, ह्या तीन हे कारण जास्त महत्वाचे आहे दृष्टी कमी होण्याचे वयानुसार. आणि सगळ्यात शेवटी हाच एक आपल्याला निष्कर्ष निघतो की रुटीन चेकअप मध्ये हे सगळेच बघितल्या जातात, त्याच्यामुळे सतत 1-1 वर्षाला इयरली चेकअप करत राहणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे.
1: बरोबर. सर, परत एकदा आजच्या भागातलं पहिलं गाणं तुमच्या आवडीचं आमच्या श्रोत्यांना ऐकवायची वेळ झाली आहे, तर ते आपण ऐकूया. कुठलं गाणं सुचवाल?
0: एक आईवर जे गाणं आहे, तू कितनी अच्छी है.
1: क्या बात आहे. मागच्या भागात पहिलं गाणं तुम्ही फादर्स डे असल्यामुळे वडिलांवर सुचवलं होतं, यावेळेला आईवर. चला मित्र ऐकूया तू कितनी अच्छी है, राजा और रंक या चित्रपटातलं हे गीत आहे, लता मंगेशकर यांनी गायलेलं. तर ऐकूया सरांच्या आवडीचं हे गीत.

0: मंडळी नमस्कार, आपण ऐकत आहात कार्यक्रम आरोग्य संवाद आणि आपल्यासोबत आहेत नेत्ररोग तज्ज्ञ आणि फॅको सर्जन डॉक्टर सचिन बगडे. डोळ्यांचं आरोग्य, नेत्रविकार आणि प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर आपण बोलतो आहोत. एक आणि प्रश्न असा आहे, सर्वसाधारणपणे लोकांना पडणारा असतो तो की माझं डोकं दुखतं याचा डोळ्याशी काय संबंध आहे, किंवा ॲसिडिटी वाढते यामुळे डोळ्यावर काय परिणाम होतात, तर याच्याबद्दल पण आम्हाला थोडंसं सांगा.
1: डोकं दुखणे हे एक प्रथम लक्षण आहे डोळ्यांमध्ये असलेल्या दृष्टिदोषामुळे. जर आपल्याला थोडा किंवा जास्त प्रमाणात जर डोळ्यांच्या दृष्टीमध्ये दोष असेल, ज्याला आपण चेक करून चष्म्याच्या मदतीने स्पेक्टॅकलने करेक्ट केल्यास आपलं हेडेक कमी होतं.
0: अच्छा.
1: युजली नॉर्मल हेल्दी व्यक्तीला जर वारंवार हेडेक होत आहे आफ्टर सम वर्क, म्हणजे अर्ध्या दिवसानंतर मी स्पेशली विचारत असतो पेशंटला की अर्धा
0: किंवा एखाद्या प्रहरानंतर किंवा दुपारची वेळ साधारण
1: असं थकवा जाणवतो का, तर 99% हेडेक जे हेल्दी पीपल आहेत ते सांगतात हो. ऍसिडिटी हा असा आजार आहे की हा रिलेटेड आहे आपल्या डायटशी, आपल्या स्लीप सायकलशी. आपलं आजचं डे टू डे लाईफ हे फार चेंज झालेलं आहे. आपण जागरण खूप करतोय, जीवनामध्ये जे पदार्थ आहेत ते फार बदलले आहेत,
0: सगळ्या गोष्टींचं असंतुलन
1: झालं, त्याच्यामुळे ऍसिडिटी हा प्रकार खूप वाढत चालला.
0: बरोबर.
1: आणि कुठल्याही गोष्ट जेव्हा ऍसिडिटी होतंय तर आपण घेतलेला आहार हा प्रॉपर पचन नाही होत, त्याच्यामुळे मिळणारे जे प्रथिने आहे त्याच्यामुळे मिळणारे पोषण आहे हे कमी होत चाललंय, आणि इनडायरेक्टली डायरेक्टली हे सगळ्या अवयवांना त्रास देणार आहे, त्याच्यामध्ये डोळे सुद्धा आले.
0: बरोबर.
1: आपण जर योग्य आहार घेतोय, योग्य निद्रा घेतोय आणि योग्य वेळी सगळ्या गोष्टी करतोय, तर बरेचदा हे प्रॉब्लेम तसेच नाहीसे होतात.
0: सर, आपण बरेचदा असं होतं की डॉक्टरांचा सल्ला घेण्यापेक्षा डोळ्यात धूळ गेली आहे किंवा काहीतरी गेलाय तर कुठला तरी ड्रॉप घेतला आणि तो डोळ्यात टाकला, असं करण्याचं प्रमाण पण बऱ्याच लोकांचं असतं. हे करावं का करू नये?
1: नाही, हे नक्कीच चुकीचं आहे. कारण आपल्याला डोळ्यामध्ये गेलेली वस्तू काय आहे, कुठला व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे, कुठलं लोखंडाचं काही कण आहे, काय आहे हे माहिती नसतं.
0: किंवा इन्फेक्टिव्ह पार्ट
1: आहे, कधी छोटे कण असतात, जसं शेतकामामध्ये असणारे लोक त्यांना युजली व्हेजिटेटिव्ह फॉरेन बॉडी जातं, तर त्यामध्ये फंगस असतात. आपण ऐकलं असावं की झाडांना पण फंगल इन्फेक्शन होतात अनेक प्रकारचे.
0: बरोबर.
1: तर ते फंगस त्यांच्या पार्टसनी, म्हणजे समजा कुठलं झाडाचा एखादी पार्ट आपल्या छोट्या प्रमाणात जर डोळ्यात जात असेल, तो फंगस डोळ्याच्या सरफेसवर ग्रो होऊन तिथे आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करतो. आणि तशा वेळेला ओव्हर द काउंटर जे म्हणतो आपण की इसने बताया उसने बताया, यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं हे घेतलं मी, तर त्यामुळे काही असे ड्रग्स आहेत जसं स्टेरॉइड्स आहेत, ते युजली टाकण्यात आमच्या बघण्यात हेच येतं की स्टेरॉइड्सचे ड्रॉप्स धळल्याने विकल्या जातं, पण अशा कंडिशनमध्ये त्या स्टेरॉइडचा दुष्परिणाम इतका खराब असतो की ते फंगल इन्फेक्शन लगेच स्प्रेड होतं. म्हणजे आम्ही बघताना 1 ते 2 दिवसामध्ये सुद्धा दृष्टी गेलेली बघितली आहे.
0: अच्छा.
1: म्हणून असं करणे हे चुकीचंच आहे. जर तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही सिम्पल पिण्याचे पाणी एक बाउल मध्ये घेऊन तुम्ही डोळ्याला उघडझाप करू शकता, एक साधा उपाय घरचा. सध्या तर मी ते सुद्धा अवॉइड करायला सांगतोय, जसं जसं अनुभव वाटतोय प्रॅक्टिस मधला हे लक्षात येतं की डोळ्याला पाण्याने धुतल्यामुळे सुद्धा व्हायरल इन्फेक्शन होतात, कारण की पाण्याची शुद्धता पण माहिती
0: नाही,
1: टीडीएस पण खूप जास्त वाढत आहे, कुठे टीडीएस जास्त असतं, तर त्याच्यामुळे या प्रक्रिया सुद्धा डोळ्याला हानिकारक ठरतात. तर त्याच्यामुळे सल्ला घेऊनच आपण ट्रीटमेंट केलेलं बरं.
0: सर, डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात कुठले पोषक घटक असावेत?
1: ऍक्च्युली प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. प्रिव्हेंशन हेच करणे महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं आहाराचे घटक, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, व्हिटॅमिन्स आपण ऐकतो, तर कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे फारसे महत्वाचे नाही आहेत. प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स
0: हे
1: महत्वाचे
0: डोळ्यांकरता महत्वाचे.
1: व्हिटॅमिन्स मध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, डी हे सगळे व्हिटॅमिन्स आपल्याला आवश्यक असतात. त्याचे आपल्या रोजमर्राच्या याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, फ्रुट्स आहेत, ड्राय फ्रुट्स आहे, कॅरट्स म्हणतो आपण, पालक झालं, तर हे ग्रीन व्हेजिटेबल्सचा जो सोर्स आहे तो एक यूज केलेला करायला पाहिजे नेहमी. त्याच्या व्यतिरिक्त काही फ्रुट्स आहेत ज्याच्यामध्ये प्रचूर मात्रेत एक पर्टिक्युलर, जसं व्हिटॅमिन सी आपल्याला हवं आहे तर आपल्याला आवळा खाणे आहे. खूप सारे असे जे रेग्युलर डायट मधल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, जसं आपल्याला जर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हवं असेल तर आपण फिश खायला हवी, काही एग्स मध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी असं आहे, तर मिक्स्ड आहार असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे संतुलन, जसं आपण लहानपणापासून आपल्या घरी

0: चाललं आहेत. आजकाल डाएट फार चेंज झालेलं आहे. खूप असं आपण एकच गोष्टीकडे जायला नको. ताटामध्ये सगळंच असायला पाहिजे. फक्त शुगर आणि ज्या गोष्टींमुळे इतर त्रास होतो तर शुगर कोटेड कार्बोहायड्रेट्स खूप जास्त नको
1: बरोबर
0: डाएटमध्ये.
1: सर, जसं जसं तंत्रज्ञानामध्ये आधुनिकता यायला लागली आहे, तर नेत्ररोग निदान आणि उपचार याच्यामध्ये पण तुमच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही बदल झाले आहेत का?
0: अतिशय जास्त म्हणजे ही ब्रांच इतकी डेव्हलप झालेली आहे की त्यामध्ये आपण सूक्ष्म स्थिती असलेला आजार आपण पकडू शकतो.
1: बरं,
0: जसं आपण काचबिंदू जो मुखशत्रू म्हटला आहे तर त्याला पकडण्याचे, त्याला माहिती करण्याचे किंवा शोधण्याचे OCT ऑप्टिक डिस्कला स्टडी करण्याचे जे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे, त्या टेक्निक्स आहेत, त्याला आपण वापरून नक्कीच लगेच आपण त्याला हे करू शकतो.
1: आजाराच्या मुळाशी सहज जाता येतं
0: सहज जाता
1: असं
0: येतं, शोध
1: तंत्रज्ञान आहे.
0: लवकर घेता येतो आपला. आणि त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात छान टेक्नॉलॉजी आणि त्यामुळे गोष्टी सरळ झालेल्या आहेत.
1: सरळ झालेलं आहे.
0: फक्त थोडं कॉस्टली जास्त असते कारण की एक ऑप्थॅल्मॉलॉजिस्टला खूप जास्त एक्सपेंडिचर असतं या गोष्टी पेशंटपर्यंत पोहोचवायला.
1: बरोबर आहे.
0: तर त्याच्यामुळे स्काय इज द लिमिट हेच म्हणेल मी.
1: पण आणि आरोग्याकडे जर लक्ष द्यायचं असेल तर थोडे पैसे पण खर्च करावेच लागतील हे त्यामध्ये.
0: नाही, तेच तो गैरसमज पण आहे पेशंटचा की का इतकी फीस डॉक्टर लोक हे करतात. पण बरेचसे खर्च असतात, हिडन खर्च असतात, लिस्ट ऑफ खर्च आहेत, लिस्ट असते खर्चांची, ती प्रत्येक पेशंटला किंवा आम्हाला समजवता येत नाही. तर त्यामुळे पण खूप छान छान टेक्निक्स आणि इन्व्हेस्टिगेशन्स आणि मशीन्सच्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला खूप लवकर डोळ्यांचे नेत्ररोग बरेही करता येतात, शोधता येतात, बरे
1: अचूक
0: करतात,
1: निदान करता
0: अचूक
1: येऊ
0: निदान करून
1: शकतं.
0: त्याला लवकर आपल्याला डायग्नोस करून बरं करता येतं.
1: सर, परत एकदा वेळ झाली आहे तुमच्या आवडीचं एक गीत ऐकवण्याची. आजच्या या भागातलं दुसरं गाणं, तर कुठलं गाणं सुचवाल?
0: एक आपकी आंखों में.
1: अच्छा, आपकी आंखों में कुछ महके हुए से ख्वाब है. पर डोळ्यांचं गाणं.
0: हो,
1: क्या बात है. तर म्हणजे घर या चित्रपटातलं हे गीत आहे.

0: मंडळी नमस्कार. आपण ऐकत आहात कार्यक्रम आरोग्य संवाद आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर सचिन बगडे, नेत्ररोग तज्ज्ञ आणि फायकोसर्जन. तर अगदी जाता जाता दोन छोट्या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडून पाहिजे आहेत, जी सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये असतात की डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी दैनंदिन आपल्या जीवनामध्ये अशा कुठल्या सवयी आहेत ज्या अंगीकारल्या पाहिजेत.
1: डोळ्यांसाठीच नाही तर आपण संपूर्ण शरीराला व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला निद्रा म्हणजे झोप एक 7 ते 8 तासाची असायला हवी. जर आपल्याला काही डोळ्यांची संलग्नित आजार आहेत तर त्याचं योग्य पटकन निदान करून तुम्ही त्याचा उपाय वापरणं गरजेचं आहे. आहार बॅलन्स्ड असायला पाहिजे सगळ्या गोष्टींना, त्याला समतोल आहार असं म्हणूया. त्यानंतर व्यायाम लिमिटेड, रोज आपण 30 ते 40 मिनिटं कुठल्याही प्रकारे असो आपल्याला व्यायाम असायला पाहिजे. शरीर हा कम्प्लीट म्हणजे डोळा हा शरीराचाच भाग आहे, त्याच्यामुळे शरीराला योग्य ठेवण्याचे जितकेही आपले उपाय आहेत ते सगळे डोळ्यांना बरे ठेवण्यामध्ये मदत करतात.
0: बरोबर आहे. अगदी जाता जाता निरोगी डोळे ठेवण्याकरता काय श्रोत्यांनी आमच्या केलं पाहिजे?
1: निरोगी डोळे ठेवण्याकरिता आपण आपली डे टू डे लाईफला थोडस संतुलित करा, स्क्रीन टाइम अवॉइड करा, आहार संतुलित घ्या, व्यायामावर लक्ष द्या आणि झोप पुरेपूर घ्यायची आहे. तर या छोट्या छोट्या सवयींना जर आपण त्याला चॅनलाइज केलं, आपण अंगीकृत आणलं तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी आणि वेळोवेळी जर डोळ्यांचं प्रॉपर जर कुठलेही लक्षणं आहेत तर ते वेळोवेळी चेकअप केले तर कमी कंडिशन्समध्येच आपण त्याला ट्रीट करू शकतो आणि ते योग्य राहील.
0: मंडळी, जगत सुंदरी ऐश्वर्या राय यांना जेव्हा त्या जगत सुंदरी झाल्या त्यावेळेला एक प्रश्न विचारला गेला होता की जाताना तुम्ही या जगाला काय देऊन जाणार आहात, तर त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं आणि त्या उत्तरावरच त्या जगत सुंदरी झाल्या होत्या. त्यांनी असं उत्तर दिलं होतं की मी जाताना या जगाला माझे सुंदर डोळे देऊन जाईन. मंडळी, आपण डोळे देण्याची गरज आहे असं नाही, पण आपण आपल्या डोळ्यांचं आरोग्य जपण्याची गरज आहे, ही आजच्या काळाची गरज आहे. कारण अनेक प्रकारचे आजार बदलत्या या जीवनशैलीमध्ये डोळ्यांवर आपल्या अगदी शत्रू म्हणून तयारच आहेत ते हमला करायला. तर फक्त डोळ्यांचं आरोग्य जपलं पाहिजे, नेत्र विकारांपासून दूर राहिलं पाहिजे आणि ते झालेच तर प्रतिबंधात्मक उपाय करायला डॉक्टर सचिन बगडे सर यांच्यासारखे डॉक्टर आहेतच, त्यांच्याकडे गेलं पाहिजे. तर सचिन सर, तुम्ही आमच्या या आरोग्य संवाद कार्यक्रमात आलात आणि दोन्ही भागामध्ये खूप महत्वाची माहिती, अगदी मला असं वाटतं की आमच्या श्रोत्यांच्या मनात जे प्रश्न डोळ्यांच्या आरोग्यासंबंधी होते त्याची उत्तरं त्यांना मिळालेली आहेत आणि असं झालं तर आजचीही आपली मुलाखत सफल झाली असं आपण समजूयात. आणि तुम्ही आलात अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओत आमच्या आकाशवाणी परिवाराच्या वतीने आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोतेवाच्या आरोग्य संवाद कार्यक्रमात डोळ्यांचं आरोग्य, नेत्रविकार आणि प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सचिन बगडे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं सचिन जगताप यांचं, तांत्रिक सहाय्य दिलं होतं संजय किटुकले यांनी, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: विशेष फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन ऐका. श्रोते हो, आकाशवाणी अमरावती आपल्या श्रोत्यांच्या सहवासात यशस्वी प्रवासाचं आणखी एक वर्ष पूर्ण करत असून येत्या 8 जुलै रोजी आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. या विशेष निमित्तानं आम्ही आपल्या सर्व श्रोत्यांसाठी एक आगळा वेगळा विशेष फोन इन कार्यक्रम सादर करण्याचं नियोजन केलं आहे. या कार्यक्रमात आकाशवाणी अमरावतीशी जुळलेल्या आपल्या आठवणी, अनुभव, भावना आणि या प्रवासातल्या आपल्या सहवासाच्या गोष्टी ऐकण्याची आम्हाला उत्सुकता आहे. आपण आकाशवाणी अमरावतीसोबतचे आपले संस्मरणीय अनुभव आमच्याशी संवादाच्या माध्यमातून व्यक्त करू शकता. या विशेष कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत करण्यात येणार आहे. तसंच या कार्यक्रमाचं प्रसारण बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल. तरी सर्व श्रोत्यांना विनंती आहे की या विशेष कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या आठवणी, भावना तसंच अनुभवांद्वारे या सुंदर प्रवासाचा मनमुराद आनंद घ्या, एक भाग व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक आहे 0721-2-99-10-38. दूरध्वनी क्रमांक परत एकदा 0721-2-99-10-38. निवेदन संपलं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आता प्रसारित करीत आहोत आपला आवडता आणि लोकप्रिय असलेला मराठी सुमधूर गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. गीतगंगा रसिकोहच्या आपल्या आवडत्या मराठी गीतांनी सजलेल्या गीतगंगा कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे पोस्टर गर्ल या चित्रपटातलं. मृण्मयी दाडके, प्रगती जोशी, रसिका गानू, कस्तुरी वावरे, पल्लवी तेलगावकर यांचा संमिश्र स्वर आहे. वैभव जोशी यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीत साथ चढवला आहे अमित राज यांनी.

कासिका हाच्या गीतगंगा कार्यक्रमात आता यानंतर ऐका क्षितिश तारे आणि नेहरा जोशी यांच्या युगलस्वरात अश्विनी शेंडे यांची गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय निलेश मोहरीर यांनी आणि चित्रपट आहे इरादा पक्का.

0: खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
1: आरबीआय सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
2: श्रोतेहो, हे गीत आहे महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांच्या युगलस्वरातलं. गुरु ठाकूर यांची शब्दरचना आहे, चिनार महेश यांचं संगीत आहे आणि चित्रपट आहे टाइम पास.

रसिकावा पढाई के तहत आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. श्रोतेहो, आपण सध्या आनंद घेत आहात मराठी गीतांनी सजलेल्या गीतगंगा कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचं गीत आहे शंकर महादेवन आणि प्रीती कामत तेलंग यांच्या युगलस्वरातलं. प्रवीण दवणे यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी. चित्रपट आहे बंध प्रेमाचे.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी गीतांनी सजलेल्या गीतगंगा कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतर ऐका गौरव डगावकर आणि आनंदी जोशी यांच्या युगलस्वरात अश्विनी शेंडे यांची गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय स्वतः गौरव डगावकर यांनी आणि चित्रपट आहे वन वे तिकीट.

रसिकाच्या गीतगंगा कार्यक्रमात आता शेवटी ऐका लोकमान्य एक युगपुरुष या चित्रपटातलं गीत शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे. गुरु ठाकूर आणि अजित परब यांच्या या संयुक्त गीतरचनेला संगीताची साथ दिलेली आहे अजित समीर यांनी.

0: रसिकभाऊ, या गीतासोबतच आजचा आपला आवडता गीतगंगा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. आपण पुन्हा भेटूया छान छान निवडक गाण्यांसह एका नवीन कार्यक्रमात. तोवर आपल्या रेडिओ मैत्रिणीला अनुमती द्या. नमस्कार. गीत गंगा. श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून एफ एम बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करीत आहोत स्वरसंवाद हा फोन इन कार्यक्रम. आज या कार्यक्रमात संवादक आहेत नितीन भट आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
1: फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम स्वर संवाद.
2: श्रोत्यांनो, आजच्या फोन इन कार्यक्रम स्वर संवादचे संवादक आहेत नितीन भट, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
3: नमस्कार मित्र हो, फोन इन कार्यक्रम स्वर संवाद मध्ये मी नितीन भट आपला रेडिओ मित्र आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुखी माणसाचा सदरा हा शब्द आपण खूपदा ऐकतो. कुठे मिळतो हा सुखी माणसाचा सदरा? नाही मित्र हो, हा सदरा कुठेच विकत मिळत नाही बरं का, तर तो आपला आपल्यालाच शिवावा लागतो आपल्या स्वभावाच्या मापानं आणि भावनांच्या धाग्यांनी. आयुष्यात खेळ खेळताना कोणता चेंडू सोडायचा आणि कोणता टोलवायचा

0: हे समजलं ना की आयुष्याच्या खेळपट्टीवर दीर्घकाळ फलंदाजी करता येते. मंडळी, जीवन खळखळून हसत जगण्याचा एक छोटासा नियम आहे. चांगलं तेवढं लक्षात ठेवा आणि वाईट जे काही असेल ते विसरून जा. रुसवे फुगवे हे प्रत्येकाच्या आयुष्याला लागलेलेच आहेत. एखाद्याशी बिनसलं असेल, संवाद बंद असेल, तर इतकंच करा, त्याच्या पुढ्यात जाऊन उभे राहा, त्याला एक मस्तपैकी झक्कास स्माईल द्या. असं स्माईल की त्याचाही राग निवळेल आणि तुमचंही मन शांत होईल आणि पुन्हा नव्यानं संवाद सुरू होईल. होय मित्र हो, कारण कितीही वितुष्ट आलं तरी माणसा माणसातला संवाद होत राहिला पाहिजे, तो बंद पडायला नको. मंडळी, असाच संवाद फोनच्या माध्यमातून तुमच्या आमच्यात घडत असतो, आमच्या स्वरसंवाद या कार्यक्रमातून. तेव्हा आजच्या स्वरसंवाद कार्यक्रमाला आता सुरुवात करूयात. ही बघा, फोनची बेल वाजते, बघूयात आजचा पहिला फोन कोणत्या श्रोत्याचा आहे. हॅलो स्वरसंवाद.
1: हॅलो,
0: नमस्कार, कोण बोलताय?
1: भंडाराम बोलत आहे.
0: काय नाव आपलं?
1: गजानन अतकरे.
0: गजानन अतकरे. काय म्हणता गजाननराव, कसे आहात?
1: बढिया, मजेत.
0: काय करता आपण, काय व्यवसाय आपला?
1: स्टाईलच्या दुकानात काम करतो, मोहिनी स्टाईल म्हणून आहे.
0: काय म्हणून काम करता तिथे?
1: आम्ही कारागीर म्हणून आहे.
0: अच्छा, कारागीर. वा वा, म्हणजे चांगलं काम करता. छान लोकांच्या घरामध्ये टाइल्स बसवण्याकरता ज्या छान छान प्रकारच्या डिझाईन असतात.
1: विक्रेता? विक्रेता.
0: विक्रेते आहात तुम्ही, बरं बरं. कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला?
1: मला हे गाणं ऐकायचंय, मेरे देश की धरती.
0: अच्छा, मेरे देश की धरती. बरं बरं बरं, चला ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत गजाननजी, मेरे देश की धरती. आणि धन्यवाद फोन केल्याबद्दल.
1: धन्यवाद.

0: नमस्कार सर.
1: नमस्कार, कोण बोलताय आपण?
0: सर मी अमरावतीतन दिव्यांग व्यक्ती बोलतोय, प्रकाश गोळे.
1: प्रकाश जी काय
0: म्हणतात? सर सर मी खूप लकीली आहे की खूप दिवसांनी माझा कॉल जॉईन झालाय.
1: बरं बरं,
0: आणि
1: छान अभिनंदन तुमचं.
0: हा खूप शुभ संकेत आहे माझ्यासाठी. आणि सर मी अमरावतीला खूप फॉलो करतो कारण की अमरावती केंद्र.
1: आणि कुठले साधारण कुठले कार्यक्रम आमचे तुम्ही ऐकता? तुम्हाला कुठले कार्यक्रम आवडतात आमचे?
0: सर मी सगळ्यात जास्त हॅलो डॉक्टरला फॉलो करतो अमरावती केंद्रावरून. मी खूप आभारी अमरावती केंद्राचा की हा कार्यक्रम खूप ऐकायला मिळतो.
1: आम्ही आरोग्य संवाद असा तो कार्यक्रम आहे आमचा, आणि छान वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर आम्ही बोलवतो. आणि प्रयत्न आमचा हाच असतो की सर्वसामान्य म्हणजे तुमच्यासारख्या श्रोत्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळावी, हा एक आमचा प्रयत्न असतो.
0: नक्की नक्की सर. आणि मी तर हीच नम्र विनंती करेल की हा कार्यक्रम नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत नक्की.
1: अगदी अगदी अगदी. कारण कसं आहे, आजार दुखणी ही माणसाला लागलेलीच असतात, आणि त्याच्यामुळे मग त्याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला तज्ज्ञांकडून मिळणं हे पण तितकंच गरजेचं असतं, नाही का? प्रकाशजी कुठलं गाणं ऐकायचं आज तुम्हाला?
0: सर मला ते आशाताईंचे आवाज असलं ते फुलले रे क्षण माझे.
1: फुलले रे क्षण माझे, क्या बात है. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि खूप सुंदर गाणं आहे, आशाबाईंनी गायलेलं आहे. आणि आशाबाईंचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि आपण त्यांना मिस करतोच आहोत. तर छान तुम्ही फरमाईश केली. तुमच्या या गाण्यातून आपण प्रकाशजी परत एकदा आशाताईंच्या स्मृती जागवूया. ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हेलो
1: हेलो,
0: सर, नमस्कार।
1: नमस्कार।
0: आकाशवाणी अमरावती।
1: हो, आकाशवाणी अमरावतीहून बोलतोय। कोण बोलताय सर तुम्ही?
0: मी संतोष मोरे बोलतो आहे सर, संत गजानन महाराज नगरी शेगाव इथून।
1: अरे क्या बात है, शेगावहून बोलताय।
0: हो,
1: वा वा वा, छान। आम्ही येत असतो शेगावला अधून मधून दर्शनाला।
0: येत असता का?
1: वा वा, महाराजांची आठवण येते। महाराजांनी बोलवलं की आम्ही येतो दर्शनाला।
0: अरे वा वा, आपण कोण बोलता सर? आपण कोण संवाद?

0: नितीन भट बोलतोय.
1: नितीन भट सर बोलतायत का?
0: हो हो नितीन भट बोलतोय.
1: अरे वा, तुमचा आवाज मी खूप म्हणजे तुमचा संवाद ऐकतो.
0: बर वा वा,
1: आणि तुमच्या आज्ञेचं पालनही आम्ही खूप करतोय.
0: कसं हो?
1: म्हणजे की बा, आज फोन लागलं म्हणजे 3 आठवड्यानंतर लावायचा किंवा 4 आठवड्यानंतर लावायचा, दुसऱ्यांनाही संवाद साधता आला पाहिजे.
0: बरोबर, आमचा उद्देश तोच असतो की जास्तीत जास्त लोकांना आपला कार्यक्रम त्यामध्ये सहभागी होता आला पाहिजे, असा आमचा उद्देश असतो. आणि खूप खूप धन्यवाद. आदेश नाही आणि संतोषजी, तो आमची विनंती असते तशी, है ना? काय करता आपण संतोषजी?
1: मी ट्रेन मध्ये धंदा करतो सर.
0: आणि कसा होतो व्यवसाय, कसा होतो?
1: बरं, म्हणजे आपल्याला जे काय भेटायचं ते भेटते,
0: पोटा पाण्यापुरतं मिळून जातं. बरोबर. चला, आज कुठलं गाणं ऐकायचंय तुम्हाला?
1: मला सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित एक नवीन आनंद शिंदे आवाजातील एक गाणं ऐकायचंय.
0: बरं संतोषजी, तुमच्या आवडीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर.
1: नाव घेऊ शकतो का सर?
0: अगदी नाव घ्या.
1: माझी मिसेस आहे रुपाली मोरे, मोठी मुलगी अर्पिता आहे, 2 नंबरची दृष्टी, आणि मुलगा समर्थ, आणि आई वडील आहेत, माझी मिसेस पण ब्लाइंड आहे.
0: बरं बरं, तुमच्या सगळ्यांकरता हे गाणं तुमच्या फरमाईचं ऐकूया.
1: ओके सर,
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हेलो, स्वर
1: हेलो,
0: संवाद कार्यक्रम।
1: अमरावती केंद्र कार्यक्रम स्वर संवाद
0: जी,
1: सर। मी ढगे हौसाजी गंगाराम शिर्डी तालुका बिलोली जिल्हा नांदेड मराठवाड्यातून बोलतो आहे सर। नमस्कार।
0: बर, कसे आहात सर तुम्ही?
1: एकदम छान आहे सर।
0: बरोबर,
1: सगळ्या शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे।
0: नाही बरोबर। आणि मराठवाड्यात तसा पण पाऊस कमी पडतो, पण मागच्या वर्षी
1: नाही
0: जरा बरा पडला होता ना?
1: बरा होता सर। गेल्या वर्षी कसं मे मध्ये पाऊस जास्त झाला होता, म्हणून थोडासा जून मध्ये 24-25% बी पेरणी केली होती शेतकरी।
0: बरोबर बरोबर। आणि यंदा कसा आहे मग आता?
1: आता कसं आहे सर वातावरण, आता आमच्याकडे सर 24% पाऊस पडला आता पर्यंत नोंद आहे।
0: बर बर।
1: मी सर तुमच्याकडे ज्यावेळेस लॉकडाऊन पडला होता त्यावेळेस 2019 ला फोन केलं होतं सोर्समासाठी सर।
0: बर बर।
1: त्याच्या नंतर आताच आहे सर माझा।
0: क्या बात है हौसाजी, तुमचं मग अभिनंदन, तुमचा फोन लागला इतक्या दिवसानंतर, है
1: बिल्कुल
0: ना?
1: बिल्कुल। मी बाळांशी खूप
0: चला
1: संवाद
0: चला
1: केले तुमचे
0: चला।
1: खूप, आणि एक मला आनंद वाटलं सर
0: हाँ हाँ
1: की आपले 10 वाजतापासून कार्यक्रम प्रसारित होते पहिले,
0: बरोबर। हाँ,
1: आणि विविध भारतीच्या बदलामुळे सकाळी झाले कार्यक्रम सुरुवात।
0: आता आमचं जवळपास 4-4.5 तास
1: मला
0: पूर्ण
1: मनसोक्त
0: झालं।
1: आनंद झाला सर।
0: बरोबर, चला, थँक्यू। आणि तुम्ही कुठले कार्यक्रम ऐकता मग आमच्या अमरावती
1: सर
0: आकाशवाणीचे?
1: मी आहे की नाही आपले तुमचा फोन इन कार्यक्रम ऐकतो, कार्यक्रम शेतकऱ्याविषयी ऐकतो, कीर्तनाचे कार्यक्रम ऐकतो, शैक्षणिक ऐकतो, बौद्धिक ऐकतो,
0: बरोबर,
1: चिंतन ऐकतो।
0: वा वा वा वा,
1: अगदी सकाळी 5:53 ला मी तुमच्या केंद्राला वंदे मातरम करूनच माझ्या कार्याला सुरुवात करत असतो
0: सुरुवात करता। खूप खूप धन्यवाद, आणि छान वाटलं तुमच्याशी बोलून। आणि तुमच्या आवडीचं कुठलं गाणं सादर करायचं?
1: आणि अजून सर 2 मिनिटं माझ्या शिवाय द्या की आता विठुरायाची वारी येत आहे
0: हो,
1: आणि सगळ्या शेतकऱ्याला पेरणी तर होईलच, माझ्या विठुरायाशी मी कसं धावून जाऊ। 351 वर्षाची परंपरा आहे, आज सुद्धा सर्व शेतकरी वारीला येत, एक महिना झाला त्यांच्या पैसे जमवायची, साहित्य जमवायची चाहूल लागली सर। पण आपण विठुरायासाठी छानसं गीत आहे बघा।
0: बर बर।
1: आबिलकर यांच्यासाठी माझे 2 मित्र आहेत,
0: त्यांची पण नाव
1: कलमुर्गे धर्माजी राहणार माशेलकर तालुका बिलोलीचे आहेत, आमचे विजय मरकंटेवर आहेत माझे मित्र, आणि माझे सावकार आहेत प्रशांत गंगाधर शक्करकोट, आणि माझी पत्नी आहे संगीता ढगे, तुमचा आवडीनं कार्यक्रम ऐकतात।
0: चला, तुमच्या मिसेसना आमचा पण नमस्कार सांगा, आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं हे एक विठ्ठल भक्तीचं गीत आम्ही सादर करतोय। धन्यवाद हौसाजी, खूप खूप धन्यवाद।

0: हॅलो,
1: हॅलो,
0: चांदूर बाजार जिल्हा अमरावतीवरून संजय कुमार मीणा बोलताय सर.
1: काय करता संजय जी? आपण
0: मी सर 80% अपंग आहे. माझा पोलीस झाला होता लहानपणी, 55 वर्षाचं वय आहे आता माझं. आणि म्हणजे आत्ता माझी दोन्ही गेलेलो आहे, पण आतापर्यंत माझं आई वडिलांनी केलं. आता माझ्या बहिणी वगैरे करतात. माझं तू आत्ता गेलेला आहे माझे
1: आणि कुठलं गाणं ऐकायचंय संजय जी तुम्हाला?
0: सर. खूप जुनं गाणं आहे, रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांच्यावर चित्रित केलेलं. चित्रपटाचं नाव आहे झुंज. गीतकार
1: झुंझ,
0: आहेत जगदीश के बोर्डकर आणि संगीतकार राम कदम.
1: बर,
0: आणि गीताची बोल मध्ये गायले आहेत ते आपल्या उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी. निसर्गराजा एक सांगतो गुपित जपलंय कुणी माझ्या मनात लपलं. आता हा म्हणजे शेतकऱ्यांचा माहोल आहे, शेतकरी
1: नाही
0: पेरणी करत
1: खरं
0: आहोत आणि
1: खरं खरं खरं,
0: आपलं वर्षा ऋतू चालू आहे. एका तसंच गाणं मला द्यावंसं वाटलं.
1: आणि
0: आणि
1: तो
0: कोकणी असं म्हणताय पेरते वा पेरते वा पेरते वा.
1: बरोबर. आणि तुम्हाला एक सांगू की आज साधारण जितके फोन आमचे येत आहेत ना, तर
0: हा
1: संजय जी यामध्ये निसर्ग, पाऊस अशाच गाण्यांची फरमाइश आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. असं म्हणायला हरकत नाही की आजचा स्वरसंवाद हा कार्यक्रम पाऊस विशेषच आहे. वा वा संजय जी, खूप छान वाटलं. तुम्ही याच्या आधी लावला होता फोन?
0: आमचं संपूर्ण भारतामध्ये एक एक दोन तीन ग्रुप आहेत असे,
1: बरं,
0: आणि त्या ग्रुप मध्ये आम्ही सामील झालेले आहोत. आणि अनेक लोक आमचे मित्र आहेत, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान इकडून पर्यंत.
1: रेडिओ क्लब वाले.
0: हो सर.
1: वा वा संजय जी, चला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि
0: सर
1: तुमच्या,
0: मी एक दोन नाव घेऊ शकतो का?
1: अगदी घ्या अगदी घ्या.
0: धन्यवाद सर, तुमच्या संग बोलून मला भी सुद्धा खूप छान वाटलेलं आहे. आणि माझे घरचे लोक आहेत, समजा माझ्या बाबा आहेत साहेबरावजी गेडाम, माझी आई आहे मथुराबाई गेडाम, माझी बहीण प्रतिभाताई घरडे, माझे जवाई आहेत सुमेशजी घरडे, आणि माझा भाचा आहे कुमार संगरक्षित घरडे. आणि माझे मित्र आहेत श्रोता मित्र म्हणजे गुणवंत कडू, गौतम दाबोले, सिद्धार्थ गोंडाने, सावनकर गंगाधर, प्रेम कुमार, प्रेम सिंग सिसोदिया, प्रवीण हागोने आणि प्रकाश जैन, हे सुद्धा माझ्यासोबत गीत ऐकायला आहेत.
1: क्या बात है.

0: नमस्कार, स्वरसंवाद
1: आकाशवाणी सोर समा आकाशवाणी का
0: आकाशवाणी अमरावती आणि स्वरसंवाद कार्यक्रमात आपण बोलता आहात.
1: मी शिला गेडाम बोलत आहे अमरावती.
0: बरं बरं. शिलाताई कशा आहात तुम्ही?
1: छान आहे सर.
0: बरं, आणि काय करता
1: शिला? पाऊस चालू आहे इकडं
0: सध्या. सुरू आहे अमरावतीला?
1: हा पाऊस चालू आहे.
0: बरं बरं. आता आमचं कसं होतं माहितीये का, आम्ही स्टुडिओत आतमध्ये बसलो असतो त्यामुळे बाहेर पाऊस सुरू असला तरी आम्हाला कळतच नाही असं होतं.
1: नाही नाही, इकडे चालू आहे.
0: बरोबर बरोबर. आणि काय करता तुम्ही?
1: मी ब्लाइंड आहे सर, गृहिणी आहे.
0: बरं, गृहिणी आहात.
1: मला गाणं ऐकायचं होतं.
0: बरं बरं, पण थोडं बोला आमच्याशी आधी.
1: हा बोलते ना.
0: काय आवड आहे तुम्हाला, आवडी निवडी काय आहेत मग तुमच्या?
1: मला गाण्याची आवड आहे.
0: बरं.
1: आणि स्वयंपाक वगैरे.
0: बरं. आणि काय स्वयंपाकामध्ये काय करायला आवडतं?
1: स्वयंपाक म्हणजे नवीन नवीन, म्हणजे असं सणवार असला म्हणजे गोड धोड काही शिरा.
0: मग काही पदार्थ आपण आजकाल
1: पुरणपोळी
0: व्हिडिओ बघतो आणि त्यावरून पदार्थ करून बघतो.
1: हो, आम्ही मोबाईल वर जे येत नाही ते मोबाईल वरून ऐकतो ना.
0: बरं, आमचा अन्नपूर्णा कार्यक्रम ऐकता का तुम्ही?
1: हो ऐकतो ना.
0: आणि अन्नपूर्णा मधले पदार्थ करून बघता?
1: हो बघून पाहते करून.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. आणि कुठलं गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: साजन
0: या चित्रपटाचं गाणं ऐकायचं. बरं बरं, चला. तुमच्या आवडीचं साजन चित्रपटातलं हे गीत शिलाताई, आणि खूप खूप धन्यवाद फोन केल्याबद्दल.
1: धन्यवाद सर. थँक्यू.

0: नमस्कार स्वर संवाद कार्यक्रम।
1: हेलो
0: नमस्कार।
1: कार्यक्रम अमरावती आकाशवाणी।
0: हो हो
1: मी वलगावून बोलतो अशोक देशमुख। मला एक देवीची आरती ऐकायची होती। एक आरती दादा काय
0: बर पण अशोकजी आधी तुम्ही वलगाव
1: बोलतो वलगावला माझ्या वलगावला गाडगे बाबाचं अनाथ आश्रम आहे सर।
0: हो हो वलगावला अनाथ आश्रम आहे गाडगे बाबांचा।
1: कुठे कुठे वर्धा जिल्ह्याहून कुठे बाटे राहतात आमच्या अनाथ आश्रम मध्ये मोठी चांगली सोय सर त्यांची कुल्ल राखी सोयल गाडगे बाबांना लय मोठं करून ठेवलं त्याच्यासाठी राखी।
0: बरोबर बरोबर आणि अगदी नदीच्या काठावर आहे
1: पेढी नदीच्या पुलाला सर।
0: अगदी पुलावर
1: पेढी नदीच्या पुलावर आहे गाडगे बाबाचा आश्रम।
0: बरोबर आणि असं म्हणतात की ज्या ठिकाणी संत गाडगे बाबांचा प्राण गेला त्याच ठिकाणी अगदी

0: तो आश्रम उभा केलेला आहे.
1: गाडगेबाबी यात्रा भटून यात्रेच्या वेळेस दत्ता मंदिर आहे, दत्ता मंदिर पण आहे त्या बाजूला.
0: बरोबर बरोबर.
1: आणि ऐकणारे कुटुंबाचे नाव सांगतो सर, ओळगी आहे सारिका देश, सारिका नांदूरकर, आदित्य नांदूरकर, गणेश नांदूरकर, हे माझी जवळी आहे सर.
0: चला तर मग ऐकत राहा आमचे कार्यक्रम, आम्हाला प्रतिक्रिया देत राहा आणि ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.
1: माझा फोन लागला, मध्ये खूप प्रयत्न करत होतो पण आज लागला सर.
0: चला अभिनंदन तुमचं फोन लागल्याबद्दल, आणि परत 3 आठवड्यानंतर करा फोन आम्हाला.

0: प्रतिक्रिया देत राहा आणि ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.
1: माझा फोन लागला आज, मध्ये खूप प्रयत्न करत होतो पण आज लागला सर.
0: चला अभिनंदन तुमचं फोन लागल्याबद्दल, आणि परत 3 आठवड्यानंतर करा फोन आम्हाला, है ना.
1: हो धन्यवाद सर.
0: चला धन्यवाद.

0: तर श्रोते हो, हा होता आजचा स्वरसंवाद कार्यक्रम. तर असंच आम्हाला फोन करत रहा आणि ऐकत रहा आपल्या आवडीची गाणी, आणि आमचा फोन नंबर टिपून घ्या. आमचा फोन नंबर आहे 0721-299-1038. फोन नंबर पुन्हा एकदा लक्षात घ्या, 0721-299-1038. मंडळी, तेव्हा या नंबरवरून आमच्याशी संवाद साधा आणि आपली आवडती गाणी देखील ऐका. या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आम्ही करत असतो, तुम्हाला माहिती आहे, दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. तेव्हाच आणि याच वेळेत आम्हाला कॉल करा. स्वरसंवाद कार्यक्रमाचं प्रसारण कधी होतं तेही आपल्याला माहिती आहे, तरी सांगून ठेवतो, शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत. तेव्हा या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्या आणि तुमच्या आमच्यातलं हे प्रेमाचं नातं अधिक वृद्धिंगत करा, अधिक फुलवा. आणि आता आपला रेडिओ मित्र नितीन भटला रजा द्या. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम स्वर संवाद. या कार्यक्रमाचे संवादक आणि निर्मिती नितीन भट यांची होती. तांत्रिक सहाय्य दिलं होतं सुनील किन्हीकर यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वर संवाद फोन इन कार्यक्रम.
1: श्रोते हो, आताच आपण स्वर संवाद हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मध्यान्हीचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आपण ऐकतोय आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आहे छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज 3 जुलै याच दिवशी 1852 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. देशातील साक्षरता वाढवण्याचा हा महात्मा ज्योतिरावांचा प्रयत्न आज आपल्याला त्याची महत्व

नाही पटवून देतो. आज आपण छोटी छोटी मुलं आनंदानं शाळेचं दप्तर पाठीवर घेऊन शाळेसाठी जाताना बघतो. ज्योतीरावांचं मुलांना साक्षर करण्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं दिसत आहे.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पर्यावरण हा आताच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न जाणवतो आहे. कुठल्या ना कुठल्या कृतीतून मानवाकडून पर्यावरणाचं नुकसान अगदी सहज होतं आणि त्याच्या परिणामांना मात्र आपण सर्वांना सामोरं जावं लागतं. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन 3 जुलैला साजरा केला जातो. कोणती अशी मोठी चूक आपण करत आहोत की ज्यामुळे आपल्या स्वभोवतालच्या पर्यावरणाला हानी पोहोचते आहे, त्यासाठी काय उपाय करायला हवेत आणि आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते, या सर्वांवर संवाद साधण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर स्वाती पांडे यांना. डॉक्टर स्वाती पांडे या स्वतः एक भूलतज्ञ आहेत. पर्यावरणाचं रक्षण करणं किती आवश्यक आहे, त्याच्यासाठी प्रयत्न कसे करायला हवेत याबद्दल त्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी आवर्जून काही काम करायला हवंय असा त्यांचा आग्रह असतो. आज आपण त्यांच्याशी बोलून प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी कसा नुकसानकारक आहे याविषयी संवाद साधूया. स्वाती पांडे मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आपण स्वतः पर्यावरण रक्षणासाठी काम करता, खरतर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, काय कारण घडलं की हे काम करायला तुम्ही सुरुवात केली?
1: मुळातच निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आधीपासून होती आणि थोडस वाचन डॉक्युमेंटरी ज्या बघण्यात आल्या पर्यावरणाशी रिलेटेड, त्याच्यातून असं वाटलं की पर्यावरणासाठी काम करायची सध्या खूपच जास्त गरज आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं काम त्या दृष्टीने.
0: कधीपासून करता तुम्ही हे काम?
1: आम्ही गेले 7-8 वर्ष एखाद दुसऱ्या संस्थेशी निगडीत आहोत ज्या पर्यावरणासाठी काम करत.
0: पर्यावरण रक्षणासाठी काम म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे?
1: पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे, प्रदूषण जे वाढतं आहे, किंवा आता आपण जे प्लास्टिक विषयी जागरूकता करायचा प्रयत्न करतोय त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण पर्यावरणासाठी काहीतरी प्रयत्न करू शकतो वाचवण्यासाठी.
0: नक्कीच. प्लास्टिकच्या वापराबद्दल काय सांगाल?
1: प्लास्टिक प्रदूषण जे आहे, मुळात असं आहे की प्लास्टिक येतं हे फॉसिल फ्युएल्स पासून, म्हणजे ऑइल्स आणि गॅसेसच्या निर्मितीमध्ये प्लास्टिक हे बाय प्रॉडक्ट आहे, पण ते आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य घटक झालेला आहे. त्याच ह्याच्यामध्ये प्लास्टिक हे काही कॉम्पोज होत नाही, म्हणजे डिग्रेड होत नाही, किंवा डिग्रेड व्हायला त्याला जवळजवळ हजारो वर्ष लागत. त्याच्यामुळे ऍक्च्युली पहिलं प्लास्टिक जे निर्माण झालंय ते आजही या वातावरणात आहे.
0: म्हणजे सुरुवात ज्या प्लास्टिक पासून झाली ते प्लास्टिक अजूनही वातावरणात आहे.
1: 1200-1300 वर्ष पण लागतात प्लास्टिक डिग्रेड व्हायला. असं म्हणता येईल की पहिल्यांदा प्लास्टिक 1200-1300 वर्षापूर्वी जेव्हा 500 वर्षापूर्वी पासून फार तर किंवा 300 वर्षापर्यंत आलं असेल तेव्हापासून,
0: म्हणजे ते आहेच अजूनही.
1: अजूनही वातावरणात आहे आणि त्याच्यामुळे वाढतं प्लास्टिकचा यूज हे अजून वर्षानुवर्ष हे प्लास्टिक वातावरणात राहणार आहे.
0: पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते त्रासदायक होऊ शकते.
1: होऊ शकतो.
0: प्लास्टिक पिशव्यांचा आणि प्लास्टिकचा वापर पर्यावरणावर होतो काय सांगाल?
1: मुळात आता कसं आहे, प्लास्टिकच्या पिशव्या खूप पातळ पिशव्या, जाड पिशव्या अशा वेगवेगळ्या असतात, पण त्या प्लास्टिकच्या पिशव्या सहज उडून वातावरणात पसर म्हणजे बाहेर पसरतात. त्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या नाल्यांच्या आउटलेट्समध्ये अडकून ते नाले बंद होतात, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा फ्लड्स वगैरे येत, पाऊस होतो, फ्लड्स येतात, तेव्हा त्या पाण्याचा निचरा होऊन जात नाही. त्याशिवाय मुळात कचरा म्हणून हे प्लास्टिक सगळीकडे पसरलेलं दिसतं आपल्याला.
0: उडत राहतं
1: आणि त्या प्लास्टिकचे तुकडे होऊन मायक्रो प्लास्टिक तयार होतं, जे आपल्या श्वासातून सुद्धा आपल्या शरीरात जाऊ शकतं. जनावरांनी काही गवत वगैरे खाताना त्याच्यामध्ये पसरलेलं प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं,
0: त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. नद्या, समुद्र, जलचर जीवनावर प्लास्टिकचा कसा काय परिणाम होतो?
1: मुळात हे जसं प्लास्टिक आपण म्हटलं की इकडे तिकडे उडत जातं, पसरत जातं, आपण कचऱ्यामध्ये ते जे आहे ते वर्षानुवर्ष तसंच कचऱ्यामध्ये तसंच पडून राहतं, कारण ते डिग्रेड होत नाही. तर त्याच्यामुळे एकतर कचरा जो आहे हा सगळा एकतर लँडफिल्स म्हणतात त्याला, जिथे कचरा साठवला जातो तिथेच ते पडून राहतं, किंवा बऱ्याच वेळेला कचरा हा समुद्रात सोडला जातो, नद्यांमध्ये सोडला जातो, तर ते नद्यांचं पाणी गढूळ होतं त्याच्यामुळे.

0: शिवाय मासे जे आहेत किंवा जनावर जे आहेत ह्यांनी ते तिथलं चरताना म्हणा किंवा माशांनी नद्यामध्ये आलेला कचरा केल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये हा प्लास्टिकचा कचरा जमा होत आणि असं सापडलंय की त्यांच्या पोटात वर्षानुवर्ष हा कचरा तसा राहिल्यामुळे म्हणजे असं ते तो सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी चांगला नाही आहे. आणि त्याच्याशिवाय प्लास्टिक हे काही केमिकल्स रिलीज करतं जे
1: हाँ.
0: आपल्या शरीरासाठी प्राण्यांच्या शरीरासाठी चांगलं नाही आहे.
1: अच्छा, म्हणजे जर ते पोटात गेलं तर
0: पोटात गेल प्लास्टिक शेवटी एक केमिकल असल्यासारखाच आहे किंवा तर त्याच्यामुळे त्याच्यातून जे केमिकल रिलीज होतात किंवा प्लास्टिक जाळलं गेलं तर त्याच्यातून ज्या फ्यूम्स तयार होतात त्याच्यामुळे ते खूपच आरोग्याला धोकादायक आहेत. त्याच्यामुळे आपल्या लंग्स मध्ये बदल झालेले बघण्यात आलेले आहेत.
1: मायक्रो प्लास्टिक म्हणजे काय?
0: मायक्रो प्लास्टिक म्हणजे मायक्रो म्हणजे आकाराने
1: एकदम
0: सूक्ष्म असं
1: कमी.
0: म्हणता येईल. तर 5 मिलीमीटर पेक्षा कमी आकाराचं जे आहे त्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतात. आता कुठलंही प्लास्टिक जे आहे ते मॅक्रो जर असेल मोठं साईजनी असेल तरी सुद्धा ते जेव्हा डिग्रेड होतं किंवा ते आधी मायक्रो प्लास्टिक मध्ये कन्वर्ट होतं
1: अच्छा, विघटन होताना
0: विघटन
1: त्याचं.
0: होताना. आणि मायक्रो प्लास्टिक हे म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे म्हणा किंवा कपड्यांचे धागे म्हणा सिंथेटिक कपड्यांचे धागे हे सुद्धा एक प्लास्टिकचा प्रकारच आहे जो मायक्रो प्लास्टिक ह्या कॅटेगरीमध्ये येतो.
1: अच्छा.
0: त्याच्यात अजून दोन प्रकार आहेत. एक प्रायमरी मायक्रो प्लास्टिक म्हणजे जे छोटंच बनवलं जातं
1: हाँ.
0: जे कॉस्मेटिक्स मध्ये यूज होतं किंवा इतर काही मटेरियल मध्ये जिथे बारीक बारीक प्लास्टिकच्या
1: झाकण.
0: दाण्यांसारखं काही. हा म्हणजे झाकण तरी मोठंच झालं. 5 मिलीमीटर म्हणजे अगदी सूक्ष्म धागे म्हणा प्लास्टिकचे धागे जे बनवले जातात ते तशा टाईपचं. सेकेंडरी जे आहे ते आहे फ्रॅगमेंटेड प्लास्टिक म्हणजे मोठ्या प्लास्टिकचे तुकडे होऊन होऊन प्लास्टिक बारीक प्लास्टिक झालेलं. प्लास्टिकची पिशवी जेव्हा फाटते तुटते त्याच्यातनं मायक्रो प्लास्टिक तयार होतं.
1: अच्छा.
0: तर हे सगळे जे मी म्हटलं मोठं प्लास्टिक शेवटी डिग्रेड किंवा प्रोसेस मध्ये फाटलं तुटल्यामुळे ते कन्वर्ट्स इंटू मायक्रो प्लास्टिक. मग ते अजूनही नॅनो प्लास्टिक मध्ये कन्वर्ट होतं की जे वातावरणात अगदी उडत असेल आणि आपण श्वासाद्वारे पण डोळ्यांना दिसतही नाही इतके छोटे छोटे त्याचे सूक्ष्म कण तयार होतात. तर हे जे प्रकार आहेत प्लास्टिकचे हे जास्त हानिकारक आहेत जे आपण नकळत आपल्या शरीरात जात आहेत अन्नात जात आहेत किंवा कचरा म्हणून एन्व्हायरमेंट मध्ये पसरत आहेत. तर असे जे प्लास्टिक आहेत ते खूपच हानिकारक आहेत आणि ते आपण जमा नाही करू शकत. त्याच्यासाठी सिंगल यूज प्लास्टिक किंवा मायक्रो प्लास्टिक मुळातच त्याचा वापर कमी झाला पाहिजे असं आपण बघितलं पाहिजे.
1: आता तुम्ही सांगितलं हे जे प्लास्टिक आहे हे खूप ठिकाणी पडतं, कचऱ्याच्या रूपामध्ये आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतं. काही वेळेला असं होतं की हा जास्त कचरा होतोय प्लास्टिकचा म्हणून लोक जाळून टाकतात, तर तो जाळल्यामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
0: प्लास्टिक जाळल्यामुळे त्याच्या ज्या फ्यूम्स निघतात त्याच्यातनं काही टॉक्सिक सबस्टन्स निघतात. डायऑक्सिन किंवा फ्युरेन सारखे हे केमिकल्स आहेत हे टॉक्सिक आहेत आपल्या शरीरासाठी. ह्याच्यामुळे आपण श्वास घेताना ते जे टॉक्सिन्स आपल्या शरीरात जातात त्याच्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात म्हणजे लंग्समध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हे उदाहरण द्यायचं झालं तर देवनार जो आपला मुंबईच्या जवळचा भाग आहे इट इज अ लँडफिल जिथे कचरा टाकला जातो हा एशियातला सगळ्यात मोठा कचऱ्यात जमा करायचं ठिकाण आहे.
1: अच्छा.
0: आणि तिथे आपण मागे कोणी ऐकलं असेल तर तिथे आपोआपच आग लागते कारण तो मिथेन नावाचा जो गॅस तयार होतो कंपोज झाल्यामुळे काही गोष्टी त्याच्याने आपोआप आग लागून ज्वलनशील असल्यामुळे आपोआप आग लागून तो कचरा जो जळतो त्याच्यात खूप सगळं प्लास्टिकही जळतं. तर आजूबाजूच्या भागातल्या मुलांना श्वसनाचे त्रास झालेले त्यांना लक्षात आलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय मर्क्युरी वगैरे सारखे असे हेवी मेटल्स जे म्हणतात पारा तसे सुद्धा या प्रोसेस मध्ये तयार होतात आणि त्याच्या फ्यूम्स ज्या असतात त्या पण आपल्या शरीराला खूप हानिकारक आहेत. शिवाय त्याची जी राख तयार होते ती पण हलकी असते आणि वातावरणात उडते ते पण आपण श्वसनाद्वारे प्राणी पण त्याच्या श्वसनाद्वारे ती राख सगळ्यांच्या शरीरात जाते जी

0: आरोग्याला धोकादायक
1: आहे.
0: याचा वापर म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का?
1: हो, प्लास्टिकचा मुळात हे बघायला गेलं की प्लास्टिक आपण वापरतो कशासाठी, कारण ते हलकं असतं, त्याच्यामध्ये प्रॉडक्ट चांगले राहतात, पॅकेजिंग त्याचं सोपं आहे, कुठल्याही गोष्टीला प्लास्टिक मध्ये टाकून नेणं हे सगळ्यांच्यासाठी सोपं होतं, लिकेज वगैरे नसतं, आणि शिवाय कलरफुल असतं, म्हणजे दिसायलाही चांगलं दिसतं, म्हणूनही लोकांना ते आहे की प्लास्टिक मध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. पण याचबरोबर असं आहे की प्लास्टिकचा हा जो वाढता वापर आहे, काही सोपे पर्याय आपण करू शकतो. मुळात आता उदाहरणार्थ पाण्याची बाटली, आपण दरवेळेला प्लास्टिकची पाण्याची बाटली घेतो, त्याच्यावरती रिसायकल किंवा सिंगल यूज प्लास्टिक जे म्हणतात त्याचे साइन्स असतात. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदाच वापरायचं आणि फेकून द्यायचं. हजारो बाटल्या रोजच्या वापरल्या जातात आणि फेकल्या जातात, आणि तो हजारो टन कचरा जो जमा होतो त्याचं विल्हेवाट लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपल्यासारख्या देशात आपण सगळ्यात जास्त कचरा
0: निर्माण करतोय.
1: त्याच्याऐवजी जर आपण पाण्याची बाटली कॅरी केली, काचेची म्हणा किंवा स्टीलची म्हणा, अशी कुठली
0: धातूची, कुठल्याही
1: धातूची बाटली आपल्या बरोबर कॅरी करायला पाहिजे. एक सिंगल यूज नाही आहे ती, वारंवार यूज करता येण्यासारखं मुळातच काचेची किंवा धातूची
0: बाटली
1: वापरायला पाहिजे. पॅकेजिंगसाठी खूप ठिकाणी प्लास्टिक वापरलं जातं. आपण भाज्या घेताना प्लास्टिकच्या ह्याच्यात घेतो, किंवा कुठल्याही दुकानात फळं घेताना, कपडे घेताना कधी कधी ते प्लास्टिकच्या ह्याच्यात देतात आपल्याला, तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमची पिशवी कॅरी करा. तुमच्या कापडाच्या पिशवीमध्ये त्या गोष्टी घेतल्या जाऊ शकतात. पूर्वी दुकानामध्ये ग्रोसरीचं जे सामान यायचं, धान्य वगैरे सुद्धा द्यायचे ते पेपरमध्ये बांधून, आजकाल सर्रास प्लास्टिकमध्ये मिळतं. तर त्याचाही जर पर्याय उपलब्ध असेल तर त्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे की ते पण आपण
0: कागदाच्या
1: घेऊ शकतो. किंवा मग आजकाल एक नवीन प्लास्टिक तयार होत आहे ज्याला बायो प्लास्टिक म्हणतात. हे आपला उसापासूनच्या जो बाय प्रॉडक्ट निघतं त्याच्यापासून, किंवा मक्याच्या ह्याच्यापासून एक प्लास्टिक तयार करतात जे दिसायलाही अगदी प्लास्टिक सारखं आहे.
0: अच्छा.
1: तर त्याच्या इंडस्ट्रीज आता सुरू झालेल्या आहेत ते प्रोड्यूस करायच्या. तर ते जे प्लास्टिक आहेत ते बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहेत,
0: ते विघटन होऊ शकतं.
1: ते विघटन होऊ शकतं, प्लांट बेस्ड प्लास्टिक्स असं त्याचं नाव आहे. तर हे प्रॉडक्ट्स युज करू शकता.
0: आपल्या कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
1: मुळातच या छोट्या छोट्या सवयी ज्या आपण आहे की आता आपण पाण्याची बाटली बरोबर घेऊन जाणे, म्हणजे मग आपल्याला कुठेही तहान लागली तर असं नाही की आता प्लास्टिकची
0: बॉटली
1: पर्याय नाही. किंवा जसं मी म्हटलं, आपण दुकानात गेलो आणि मी आता येता जाता दुकानात गेले आणि मला काही मी पिशवी नेली नाहीये, तर दोन कपडे घेतले तर त्याच्यासाठी मी त्यांना लगेच पिशवी नाही मागितली पाहिजे. नवीन घेतलेले कपडे अंगावर घालून तर मिरवणारच आहे, मग हातात घेऊन गाडीपर्यंत घरापर्यंत जाऊ शकता. आणि नाहीतर मग त्यांना पेपर बॅग असतील तर पेपर बॅगचा तरी वापर करावा.
0: कचऱ्याचं व्यवस्थापन, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज ही एक संकल्पना आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: हो, प्लास्टिकच्या बाबतीमध्ये मुळात त्याच्यावरती एक असं साइन असतं, तीन एरोज असतात, बाण काढलेले असतात जे असे एका ट्रायंगल मध्ये आहेत. ते जे तीन एरोज आहेत त्याच्यातला एक रिड्यूसचा आहे, एक रियूजचा आहे आणि एक रिसायकलचा आहे. तर मुळात संकल्पना अशी आहे की रिड्यूस म्हणजे कमी करा, वापर कमी करा. कुठल्याही गोष्टीचा वापर कमी झाला की त्याचं प्रोडक्शन कमी होतं. आज आता असं आहे की आपण वापरतोच आहे म्हणून ते बनवतच आहेत प्लास्टिकच्या गोष्टी,
0: मागणी आहे त्याची,
1: मागणी आहे तोपर्यंत. आणि अल्टिमेटली हा सगळा कचराच आहे, त्याची कितीही विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला तरी तुम्ही जितकं जास्त वापराल तितकी तुम्हाला ती सगळी क्षमता वाढवतच जावी लागेल. आणि हे आजच्या काळात तरी खूपच अवघड आहे. तर त्याच्यामुळे वापर मुळात कमी करा, किंवा मग रियूज करा, की तुमचे जे प्लास्टिक जे काय आहे ते तुम्ही परत वापरू शकत असाल. सिंगल यूज प्लास्टिक पेक्षा मल्टी यूज प्लास्टिक वापरावं, आणि सिंगल यूज प्लास्टिकचं रिसायकलिंग म्हणजे रिसायकल करा. रिसायकलिंग म्हणजे तो प्लास्टिकचा सगळा जो कचरा आहे तो सगळा जमा करायचा, त्याला प्रोसेस करायची आणि त्याला अजून दुसऱ्या

0: मध्ये कन्वर्ट करायचं, रिसायकल करून परत एकदा प्लास्टिक बनवता येतं, दुसऱ्या दुसऱ्या टाईपचं प्लास्टिक बनवता येतं आणि तशा प्रकारे त्या प्लास्टिकचं रियूज करता येतो.
1: म्हणजे त्याचं जर कचऱ्याचं असेल तर त्याचं संकलन चांगल्या पद्धतीने करून रिसायकलसाठी वापरता येईल,
0: रिसायकलसाठी वापरता येऊ शकतं. त्याच्यातून परत एक वेगळ्या टाईपचं प्लास्टिक बनवून तुम्ही त्याला रियूज करू शकता.
1: शाळा, महाविद्यालय किंवा सामाजिक संस्था यांची याबद्दल काय भूमिका असते, काय सांगाल तुम्ही?
0: याच्या बाबतीतली जागरूकता फारच कमी आहे. प्लास्टिक चा वापर, त्याचं प्रदूषण म्हणा, किंवा हे जे आपण बोललो होते की कन्सेप्ट ऑफ रियूज, रियूज, रिसायकल, हे सगळं शाळेतल्या मुलांना एक शिक्षणाचा भाग म्हणून शिकवण्यात आलं पाहिजे. त्यांच्या फ्युचरसाठी आजच्या काळात जो हा प्रदूषण वाढतं प्रदूषण आहे हे सगळ्यात हानिकारक आहे, तर त्यांना आत्तापासूनच याची जाणीव दिली पाहिजे की हे सगळं आत्तापासून जर कमी करत गेलो तर कुठेतरी अनेक वर्षांनी त्याचा थोडा फायदा आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याची जागरूकता ही सगळ्यात आधी शाळा कॉलेजेसमध्ये झाली पाहिजे. आणि कसं असतं, शाळेमध्ये एखादी गोष्ट आपण सांगितली की जनरली मुलं ऐकतात,
1: शिक्षकांनी
0: सांगितले की ऐकतात, तर तुम्ही सांगू शकता की नाही शाळेमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स आणायच्या नाही, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या काचेच्या धातूच्या पाण्याच्या बॉटल आणायच्या, किंवा प्लास्टिकचा कचरा कोणीही कुठेही टाकायचा नाही, तो प्रॉपर ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि त्यांना छोट्या छोट्या असाइनमेंट्स देणं की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या किती लोकांना माहिती दिली, किंवा तुम्ही प्लास्टिकच्या प्रदूषणाबद्दल एखादी छोटीशी नोट लिहून आणा, त्याच्यामुळे त्यांच्या वाचनात येईल की प्लास्टिकचे परिणाम काय होत आहेत, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. शंभरातून एखाद दोन मुलांनी जरी हा विचार केला की नाही मी हे नाही करणार, प्लास्टिक प्रदूषणात होऊ नये म्हणून मी ही अमुक तमुक गोष्ट नाही करणार, प्लास्टिकची पिशवी नाही वापरणार, किंवा फरक म्हणजे खूपच मोठा फरक होईल.
1: सामाजिक संस्था काय करू शकतात त्याच्यासाठी?
0: सामाजिक संस्थांचा अप्रोच जास्त असतो. तुम्ही जेव्हा एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम करता तेव्हा तुम्ही खूप वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येता, त्याच्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सामाजिक संस्थेच्या मार्फत करता तेव्हा ती खूप लोकांपर्यंत पोहोचते. अजून चांगली गोष्ट या ह्याच्यामध्ये ही होऊ शकते की तुम्ही थोडं प्रात्यक्षिक दाखवा त्यांना, म्हणजे कुठल्याही प्रकारातलं, एखादी व्हिडिओ म्हणा किंवा कुठल्या टाईपचं प्लास्टिक डिग्रेड होताना काय होतं, प्रदूषण कसं होतं, किंवा त्याचे काय हे झालेले आहेत दुष्परिणाम, हे थोडस प्रात्यक्षिक दाखवलं तर एक व्हिज्युअल मेमरी म्हणून खूप लोकांच्या लक्षात राहू शकतं आणि मुळातच ते मग जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते मेसेज जो असतो तो. तसं आमच्या फील्ड मध्ये खरं सांगायचं तर खूप सगळं प्लास्टिक वापरलं जातं आणि ऑफकोर्स म्हणजे आता ते आमचं जे प्लास्टिक यूज आहे, म्हणजे आता इंजेक्शन्स म्हणा, हे आजच्या काळाची गरज ही आहे की इन्फेक्शनचं प्रमाण इतकं वाढलं असल्यामुळे
1: तुम्हाला वापरावं लागतं.
0: हा, आम्ही त्याला रियूज नाही करू शकत, त्याच्यामुळे तसं प्लास्टिक खूप सगळं वापरलं जातं, पण तरीही त्यातल्या त्यात रिसायकलिंग करणे हा पर्याय आता मेडिकल प्लास्टिकसाठी
1: वापरला जातो
0: आणि आता बऱ्याचशा संस्था अशा आहेत की ज्यांनी आता मेडिकल यूज साठी सुद्धा बायोडिग्रेडेबल प्लास्टिकच्या पिशव्या बनवणं सगळं चालू केलेलं आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे आता ह्या मी जे म्हटलं मक्याच्या पासून ज्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार होतात त्या आता मेडिकल यूज साठी वापरल्या जाऊ शकतात, की त्याच्यामुळे मेडिकल कचरा जो डिकम्पोस्ट व्हायचा आहे तो एका व्यवस्थित पद्धतशीर प्रमाणे आणि बायोडिग्रेडेबल पिशव्यांमध्ये ऍटलीस्ट
1: होऊ शकतो,
0: कचरा जमा होऊ शकतो.
1: सामान्य नागरिक कधीतरी तुम्हाला भेटतात, तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुमची कधीतरी भेट होते, तर तेव्हा तुम्ही असं सहज जर सांगितलं की प्लास्टिकचा उपयोग कमी करा किंवा प्लास्टिक पिशवी वापरणं टाळा, सुती पिशव्या वापरा, तर हे जास्त आम्हाला पटकन भावतं, कारण की ते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, खरंच त्याच्यात काहीतरी आरोग्याला धोका आहे.
0: आरोग्याला धोका नक्कीच आहे, म्हणजे प्लास्टिकचं एक जे डिकम्पोस्ट होण्यामध्ये मी जे म्हटलं केमिकल्स निघतात त्याच्याने कॅन्सर झालेला लक्षात आला आहे. प्लास्टिक मुळे फर्टिलिटी रेट खूप कमी झालेला आहे आणि त्याच्यावरती खूप मोठी रिसर्च चालू आहे सध्या.
1: अच्छा,
0: तर री रिप्रोडक्शन हॉर्मोनल चेंजेस ह्याच्यामध्ये होणारे प्लास्टिकमुळे होणारे बदल ह्याच्यावरती सध्या

0: संशोधन चालू आहे ज्याच्यानी त्यांनी हे प्रूफ केलंय की फर्टिलिटी रेट किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस हे प्लास्टिकच्या जास्त युजमुळे होतात आहेत, मायक्रो प्लास्टिक्स किंवा ह्याच्यामुळे होत आहेत. तर त्याच्यासाठी म्हणून तर नक्कीच म्हणजे सगळे छोटे बदल तुम्ही जर केले तर तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी ते चांगलंच असणार आहे.
1: नक्कीच. ग्लोबल वॉर्मिंग असा शब्द नेहमी उपयोगात येतो, तर नेमकं काय सांगता येईल त्याबद्दल, म्हणजे त्याचा आणि प्लास्टिकचा काही संबंध आहे का?
0: नक्कीच आहे. प्लास्टिक जेव्हा डिग्रेड होतं किंवा प्लास्टिकचं जे प्रोडक्शन होतं, मुळात प्लास्टिक बनण्यापासून वापरण्यापासून त्याचं ते विघटन होण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठे ना कुठे ग्लोबल वॉर्मिंगचा संबंध आहेच आहे. म्हणजे बनताना ज्या फॅक्टरीज मध्ये बनतं त्याची मशीनरी जी चालते त्याच्यातून सुद्धा कार्बन बाहेर पडतं. ग्रीन हाऊस गॅसेस जे म्हणतात, जे विघटन जेव्हा प्लास्टिकचं होतं तेव्हा जे हे गॅसेस निर्माण होतात त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जे घटक आहेत त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग अजूनच वाढत चाललेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम तर आपण ऑलरेडीच बघतो आहोत.
1: म्हणूनच मला वाटतं प्लास्टिकचा वापर हा शक्यतो कमी केलेला जास्त चांगला राहील.
0: खूपच सध्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आपल्या सगळ्यांच्याकडेच जुने कपडे असतात, तर आपण ते कपडे एखाद्या संस्थेला देऊ शकतो की जे पिशव्या तयार करून या भाजीवाल्यांच्याकडे देतात किंवा मिठाईवाल्यांच्याकडे देतात. इवन आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा एखाद्या दुसऱ्या संस्था आहेत की जे तुमच्याकडनं कपडे घेऊन जातात जुने, त्याच्यापासून पिशव्या तयार करतात आणि ह्या लोकांना फुकट नेतात की तुम्ही तुमचे भाजी फळं मिठाया ह्या सगळ्या सुती कपड्यांमध्ये कपड्याच्या बॅग मध्ये घालून द्या. शिवाय पेपर बॅग्स वगैरे आजकाल लोक वापरतात. पेपर बॅग पुन्हा मी म्हणेन की झाडं तोडून आपण पेपर बनवतो, त्याच्यातून पेपर बॅग बनवतो, हा काही फार चांगला ऑप्शन नाहीये. पेपरचाही वापर शक्य तेवढा कमी केला पाहिजे. तर पण तरी प्लास्टिक पेक्षा नक्कीच बरं आहे. तर अशा पेपर बॅग वगैरे पण आपण
1: वापरू
0: शकतो.
1: प्लास्टिक मुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: तेच जसं आपण बोललो की छोट्या छोट्या सवयी ज्या आहेत, कचरा कमी करणं, आपला कचरा आपली जबाबदारी हे खरंच अवलंबणं आणि कचऱ्याची प्रॉपर विल्हेवाट लावणं, प्लास्टिकचा कचरा वेगळा ठेवणं आणि तो इकडे तिकडे पसरणार नाही ह्याची काळजी घेणं हे महत्वाचं आहे. शिवाय प्रत्येक छोटी गोष्ट तुम्ही एकमेकांशी जेव्हा शेअर करता तेव्हा हा मेसेज दूरपर्यंत पोहोचतो. तर प्लास्टिक बाबत आता तुम्ही जे काय वाचाल ज्याच्या पुढच्या पिढीला सांगणं, एखाद्या संस्थेच्या लोकांना सांगणं आणि त्याच्यातून जागरूकता करणं हे महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी नागरिकांनी पुढे यायला पाहिजे, कारण जेवढा प्लास्टिकचा कचरा जमा होतो त्या प्रमाणामध्ये त्याची जागरूकता केली जात नाहीये. तर हे आता सध्यासाठी खूपच महत्वाचं आहे. सध्यासाठी तरी आपल्याकडे रिसायकलिंग हा फार वायबल पर्याय नाहीये. अजून रिसायकल नीट होत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट होत नाही, त्याच्याबद्दलची जागरूकता कमी आहे की कुठलं प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं कुठलं नाही होऊ शकत. आणि म्हणजे प्लास्टिक नाही होऊ शकत रिसायकल त्याचं काय करायचं
1: हा प्रश्न सुटला नाही.
0: हा तो प्रश्न सुटला नाहीये. त्याच्यासाठी ज्या म्हणजे रिसायकलिंग प्लांट्स जे बनवावे लागतात ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते किंवा त्याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न जरी चालू असले तरी ते ज्या प्रमाणात प्लास्टिक वापरलं जातं त्याच्या मनाने खूपच कमी आहे.
1: खर्ची काही आहे.
0: तर त्याच्यामुळे असं आहे की आणि ही विचार पद्धती चुकीची आहे की हे रिसायकल होणारं प्लास्टिक आहे म्हणून मी कितीही वापरलं तरी चालेल असं म्हणून पाण्याच्या बाटलीवरती लिहिलेलं असतं की रिसायकल होऊ शकतं. पण खरंच आपण जेव्हा पाण्याची बाटली कचऱ्यात टाकून देतो तेव्हा ती आपल्या कचऱ्यावाल्यांनी उचलल्यापासून ती खरंच जेव्हा ती एखाद्या लँडफिल मध्ये जाते तिथे जिथे कचरा साठवला जातो तिथे मग ते सेपरेट होते का, तो कचरा सेपरेट नीट केला जातो का की खरंच हे रिसायकलेबल आहे, पाण्याची बाटली त्या कचऱ्यातनं काढून वेगळी केली जाते का, तिथपासून ते ती रिसायकल प्लांट पर्यंत पोहोचून त्याचं खरंच चांगलं रिसायकलिंग होतं का. ती पाण्याची बाटली तर रिसायकलिंग प्लांट मध्ये एक वेळ

0: असेल, पण त्याचं टोपण कुठेतरी पडलंय आणि ते कचऱ्यातच आहे आणि कुठल्या तरी जनावरांच्या पोटात गेलंच आहे खाता खाता. ह्या सगळ्या गोष्टी अजूनही खूप बेसिक लेवलला चालू आहेत, तर त्याच्यामुळे सध्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करणे हाच एक वायबल पर्याय आहे. मी आत्ताच एक व्हिडिओ बघितला होता, जेव्हा एक सेलिब्रिटी आहे त्यांच्या घरी दुसरी एक सेलिब्रिटी जेव्हा गेली होती, तेव्हा त्या ज्या आहेत त्या अगदी प्लास्टिकचा वापर करत नाहीत आणि इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी करतात. तर त्याच्यामुळे त्यांना गिफ्ट देताना या दुसऱ्या सेलिब्रिटीनी सुद्धा कार्डबोर्डच्या बॉक्स मध्ये त्यांना गिफ्ट दिला सगळ्या, आणि असं सांगितलं की मी जाणीवपूर्वक तुमच्याकडे येताना कुठलीही गोष्ट प्लास्टिक मध्ये रॅप करून आणलेली नाहीये. तर अशी एका माणसाची जेव्हा जिद्द असते की मी माझ्या घरात प्लास्टिक येऊ देणार नाही, तेव्हा दुसरा आपोआपच त्याला कोऑपरेट करतो की येतो की नाही तुमच्याकडे मी प्लास्टिक नेलेलं तुम्हाला चालणार नाही, आवडणार नाही,
1: तर म्हणजे मला गिफ्ट द्यायची असेल तर मी रॅप करून देणार नाही,
0: नाही देणार प्लास्टिक मध्ये रॅप करून नाही देणार, मग मी कार्डबोर्डच्या बॉक्स मध्येच आणीन. आणि
1: डॉक्टर स्वाती, आज तुम्ही इथे आलात आणि प्लास्टिकचा वापर कसा टाळला पाहिजे याबद्दल छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, पाऊस बरसायला लागला की घरातून खमंग आणि खुसखुशीत पदार्थांची मागणी होत असते, आणि खरंय संध्याकाळच्या वेळी पावसाळी वातावरणात मस्त खमंग काहीतरी खायला मिळालं तर घरातली मंडळी तर खुश होतेच, पण आपल्याला सुद्धा तो खमंग पदार्थ चटकन तोंडात टाकावा असं वाटतं. तर मैत्रिणींनो, म्हणूनच ऐकूया आजची रेसिपी, खमंग थालपीठ. काय म्हणताय, तयार आहात ना आजची रेसिपी बनवून बघायला? चला, त्यासाठी लागणारं साहित्य: भाजणीचं पीठ 2 वाट्या, अर्धी वीट, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेल्या ताज्या भाज्या, त्यात तुम्ही कोणतीही आवडती भाजी घेऊ शकता, आवडत असेल त्या भाज्या, उदाहरणार्थ टोमॅटो, कांद्याची पात, थोडेसे मटरचे तुकडे, असे काही पण, अशा कोणत्याही भाज्या फक्त छान बारीक चिरून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण मिरचीचा मिक्सरमधून बारीक केलेला ठेचा, हिंग, जिरं, ओवा, तीळ आणि थोडेसे पातळ पोहे. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल पातळ पोहे कशाला? तर आपली थालपीठ खुसखुशीत व्हावीत म्हणून थोडेसे पातळ पोहे पाण्यात भिजवून मग ते आपल्या पिठामध्ये मिक्स करावेत, म्हणजे थालपीठ खुसखुशीत होतात. मैत्रिणींनो, भाजणी तर बऱ्याच वेळा घरात तयार असतेच, पण नसेल तर ज्वारीचं पीठ, त्याच्या 1/4 गव्हाचं पीठ, 2 चमचा डाळीचं पीठ, हे सगळं एकत्र करून थोडंसं भाजून घ्या. त्यानंतर त्याच गरम भांड्यात थोडासा ओवा, जिरं गरम करून रगडून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले पोहे छान एकत्र करा. आता त्यात आवडीप्रमाणे हळद, तिखट, मीठ, ओवा, तीळ घाला, चांगलं एकत्र करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली भाजी, कोथिंबीर घालून पीठ चांगलं मळून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा फार घट्ट पण नको आणि फार सैल पण नसावा. आता छान पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता छोटे छोटे गोळे करून तुमच्या पद्धतीनं पोळपाटावर छान थालपीठ थापून घ्या आणि तव्यावर थोडस तेल घालून खरपूस भाजून घ्या आणि त्या डिशमध्ये दाण्याची चटणी, दही किंवा लोणी, त्यासोबत एक थालपीठ, खमंग आणि खुसखुशीत पदार्थ तयार. मैत्रिणींनो, आता ऐकूया मंगला चौरे यांचं ललित, पावसाला हाय प्लास्टिक पिशवीला बाय.
2: नमस्कार. आपण पाऊस आणि प्लास्टिक या विषयावर गप्पा करणार आहोत. पाऊस, पावसाला हाय प्लास्टिकला बाय. वैशाखाच्या तापलेल्या उन्हाने भेगाळलेल्या जमिनीवर धोधो पाऊस कोसळावा आणि धरणीमाय शांत गार होऊन मृदुगंध सगळीकडे पसरावा, यासारखं सुख कोणतं असेल धरित्रीला? गेल्या काही महिन्यापूर्वीच तिने आपल्या पोटातील अंकुर वाढवून परिपक्व करून शेतकरी राजाच्या स्वाधीन केला आहे. स्वतःच सर्वस्व पणाला लावून अंकुर वाढवला आणि माणसाच्या सुखासाठी, जगाच्या पोटासाठी, त्यांच्या आनंदासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांना बहाल केला. केवढा हा त्याग! आणि तेव्हापासून उघडी पडलेली ही धरणीमाय तापते आहे. अशा या तप्त धरणीवर

पावसाचं कोसळणं किती आल्हाददायक असतं. ती एवढी खुश होते की तिच्या मातीच्या सुगंधाने सर्वांना वेड लागतं. सर्वांना तो सुगंध हवा हवासा वाटतो.

डोळे बंद करून प्रत्येक जण त्या सुगंधाचा गंध घेतो. वळवाच्या पावसाने धरणी शांत झाली, तसंच माणसाच्या मनाचंही आहे. जेव्हा चांगले विचार माणूस ऐकतो तेव्हा त्याचा आत्मा शांत होतो. चांगलं ऐकलं, वाचलं, पाहिलं, बोललं हे वळवाच्या पावसासारखेच आहे. मनात आनंदाचा पाऊस धोधो कोसळत असतो व आत्मा शांत होतो, चिंब भिजतो.

चांगल्या विचारानं पूजापाठ, लेखन, वाचन, प्रवास, पारायण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मन आनंदाने भिजण्यासाठी नक्की करा, जेणेकरून आत्म्याला समाधान मिळेल. चांगल्या आचार विचारात नेहमी मुसळधार पावसासारखं भिजावं. श्रावणातील रिमझिम आणि मुसळधार पाऊस दोन्हीतला भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शरीरानं पावसात भिजणं व मनानं चांगल्या आचार विचारात भिजणं आत्म्याच्या आनंदासाठीच असतं.

तर मग भिजूया चिंब पावसात, जगूया आनंदान चिंब पावसात. मन होई जेव्हा उदास उदास, मन होई जेव्हा उदास उदास, वाटे चिंब पावसात भिजावे, येई मग उल्हास उल्हास. अंग भिजले पावसाने, मन भिजले आनंदाने, ओले चिंब केले पावसाच्या सरीने. भीर भीर वारा पावसाच्या धारा, भीर भीर वारा पावसाच्या धारा, मनाचा भिजला नाजूक कोपरा. चिंब पावसाच्या धारेत मन भिजून गेले, धरित्री ही सुखावली एका पावसाने किती दिले. रखरखत्या उन्हात चिंब पावसान भिजलो, गार गार वाऱ्यासोबत बेधुंद होऊन नाचलो. वैशाख वनव्यानंतर जेव्हा छान सरसर पाऊस पडतो, धरणी चिंब भिजते आणि या काळ्या भूमीवर जणू हिरवा शालू पांघरला असं वाटतं, तेव्हा या पावसाचं भूमीवर काय परिणाम झाले त्याचं वर्णन एक सखी असं करते. एक पाऊस सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, रिमझिम पावसाने मन हे भिजले ग, मन हे भिजले ग. पावसाच्या धारांनी अवनी ही सजली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग. इंद्रधनुष्याच्या या खेळामध्ये पशु पक्षी ही आनंदी होती ग, आणि गाती सप्त सुरांमधले हे सात स्वर गीत हे सुंदर मधुर आळवीती गीत. सरसर पावसाच्या धारांनी मन हे भिजले, ओसाड झालेली ही धरणी हिरवीगार झाली, सगळीच प्रियजन ही आनंदात.

सप्त भिजली, पावसाच्या सरसर धारांनी इरली छत्री बाहेर आली, सळसळ वाऱ्याच्या झुळकीत सरसर पावसाच्या धारेत सगळेच कसे चिंब भिजले, चिंब भिजले। आपण सध्या जे सर्रास प्लास्टिकचा वापर करतो त्याची विल्हेवाट लावताना मात्र काळजी घेत नाही। रस्त्यावर कुठेही प्लास्टिक फेकल्या जातात आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला पावसाळ्यात अधिक पाहायला मिळतात। नद्यांमध्ये प्लास्टिक साचते, परिणामी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो। गटारामध्ये प्लास्टिक जमा झाले तर त्याचे विघटन लवकर होत नाही आणि गटारीतून पाणी वाहून जात नाही। जनावरांच्या पोटात प्लास्टिक गेल्यानंतर त्यांचा मृत्यूच होतो। प्लास्टिकचा वापर बंदच केला पाहिजे। पेपरच्या पिशव्या किंवा कापडी पिशव्यांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे। एखाद्याला ग्रीष्मावेळी मुलांच्या शाळा बंद असतात आणि मग मुलं घरात बोर होतात, त्यांना करमत नाही, शाळेत जावंसं वाटतं आणि मग ही लहान मुलं खडसावून पावसाला विचारतात। पाऊस, पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का? पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का? नको पडू इतका, वाहून गेले माझे घर, घरातले सामान त्यात होते एक दप्तर। पावसा तुला कळत नाही का, पिकं सारी वाहून गेली, तुला दिसत नाही का? पाहिजे तर रात्री तू पडून घे, दिवसा मात्र तू विश्रांती घे। नदीला आला महापूर, झाडे घरे वाहून गेली, माणसं सारी घाबरली, मुलं तर रडत बसली।

पाऊस जसा हवा असतो तसं प्लास्टिक नको असतं या संदर्भात एक लहानशी कविता। प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा। अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का? अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का? प्लास्टिक वापरणं थांबवशील का? प्लास्टिक आणि पाऊस यांचं नातं जवळचं। पाऊस जीवदान देतो, प्लास्टिक जीव घेतो। प्लास्टिक पिशव्या, बाटल्या नाल्यात तुम्ही फेकता, पावसात मग ते सगळं नाल्यात अडकून बसता। जागोजागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते, मलेरिया डेंगू आजारांची लागण होते। मातीत पुरलेले प्लास्टिक पाणी जमिनीत जाण्यास रोखते, परिणामी जमिनीतील पाणी पातळी कमी होते। अरे माणसा ऐकशील का? बाजारात जाताना तेवढी कापडी पिशवी नेशील का? कापडी पिशवी नेशील का? चला आपण मिळून म्हणू, प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा।

पाचोळा, पालापाचोळा म्हणजे झाडांचा पडलेला कचरा. कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज ओढणारा पालापाचोळा एकेकाळची हिरवळ असते. माणसाचंही तसंच असतं. तरुणपण म्हणजे हिरवळ आणि म्हातारपण म्हणजे पालापाचोळा. वाऱ्याबरोबर दूरवर ओढत जातो, त्याच्या ठिकाणी तो दिसतही नाही. इकडून तिकडे त्याची उचलबांगडी होत असते. तसंच माणसाचं म्हातारपणी होतं. या मुलाकडून त्या मुलाकडे, त्या मुलाकडून गावाकडे, पुन्हा पाचोळ्यासारखं फिरत राहणं. एखादा तब्येतीनं खूप बारीक असेल तर त्याला पाचोळा म्हणतात. वारा आला तर उडण्यासारखा. एखादा चांगला विचार किंवा चांगला माणूस पाचोळ्यासारखा उडत जातो, अस्तित्वहीन होतो. चांगली गोष्ट उडून जात असेल तर ती मुठीत पकडून ठेवा. पक्षी, माकडे, फुलपाखरू हे पाचोळ्यासारखे जीवन जगत असतात. काहीही साठवून ठेवायचे नाही. आजचा दिवस संपला, पुरे झालं. उद्याची भ्रांत नाही. माणूस मात्र 10 पिढ्यांना पुरेल एवढं कमव

करण्याच्या भानगडीत पडतो आणि त्यासाठी जीवाचं रान करतो. कमवा पण फक्त जेमतेम, एकाच पिढीसाठी, तीही फक्त आपलीच. कमवलेल्या धनासाठी मुलं भांडत बसतात. मुलांना योग्य शिक्षण देऊन पायावर उभं करावं म्हणजे त्यांचाही पाचोळा होणार नाही आणि आपलाही. झाडाचा पाला तर पालापाचोळा होण्यात तर धन्यता मानतोच आणि नवीन निघणाऱ्या पालवीसाठी झाडावरची जागा रिकामी करून देतो. माणूस मात्र चांगली जागा असेल तर चिपटून बसतो मुंगळ्यासारखा. जीवनाचा पाला पाचोळा होण्याआधीच योग्य ठिकाणी आपला मुक्काम हलवावा. झाडांचा हा खाली पडणारा पाला पाचोळा आपण एकत्रित जमा करून एका खोल खड्ड्यात टाकले आणि त्यात जर पाणी टाकले किंवा पाऊस पडला तर त्याचे छान कंपोस्ट खत तयार होतं आणि पिकांसाठी व झाडांसाठी ते पौष्टिकही असतं. प्लास्टिकचं विघटन लवकर होत नाही म्हणून प्लास्टिकचा वापर करायचाच नाही आणि चांगले खत तयार करण्यासाठी या पाचोळ्याचा अशा पद्धतीने वापर केल्यास पर्यावरणास मदतच होईल. पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचा खूप धूर होतो, तो हवेत पसरतो आणि ते पर्यावरणास हानिकारकच ठरतं. त्यासाठी हा पाला असा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत तयार होतं ही संकल्पना आपण प्रत्यक्ष कार्य करून रुजवली पाहिजे. पावसाच्या पाण्याचा असाही उपयोग होईल. पाऊस, प्लास्टिक, कचरा, पर्यावरण, प्रदूषण या सगळ्या गोष्टींचा सातत्याने एकत्रित विचार झालाच पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, वातावरण शुद्ध राहील आणि पावसाच्या पाण्याचा उपयोग पाणी बोरमध्ये साठवून सुद्धा करून घेता येईल. असेच प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. जगा आणि जगू द्या हे सर्व श्रुतच आहे. कोणाच्या आयुष्यात आपण लुडबुड करू नये. मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपल्यामुळे कोणाच्या आयुष्याचं वाळवंट होणार नाही याची काळजी घेऊ. पण आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात आपण बाग फुलवू शकलो तर उत्तमच आहे. प्रत्येकाचा जीवनाकडे आणि निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्याला जसे अनुभव येतील तसा तो व्यक्ती व्यक्त होतो. एका समुद्रात आजीचा मुलगा वाहून गेला. तिने वाळूवर लिहिले, समुद्र खुनी आहे. कोळी आले, त्यांना खूप मासे मिळाले. त्यांनी वाळूवर लिहिले, समुद्र अन्नदाता आहे. एक लहान मुलगा काठावर खेळत होता. लाट आली, त्यात त्याची चप्पल वाहून गेली. त्याने लिहिले, समुद्र चोर आहे. एका माणसाला समुद्र किनारी शिंपल्यात मोती सापडला. त्या मोत्यांमुळे त्याचं आयुष्य बदललं. त्यानं वाळूवर लिहिलं, समुद्र दानशूर आहे. तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि सगळं मिटून जातं. याचा अर्थ असा की समुद्राला लोकांशी काही देणं घेणं नाही. आपल्यालाही समुद्र बनायचं असेल तर आपण आपलं चांगलं कार्य करत राहा. लोक काय म्हणतील तिकडे दुर्लक्ष करा. लोक स्वार्थ आहे तोपर्यंत आपलं म्हणतील. स्वार्थ संपला की बदनामी करतील. अशा वातावरणात जगणं अवघड असतं. म्हणून साधू संतांच्या, विचारवंतांच्या, सज्जनांच्या सहवासात राहूया. ते फक्त एवढंच सांगतील की जगा आणि जगू द्या. आयुष्य खच्चीकरण करणाऱ्या लोकांची संगत वेळीच सोडा. साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत राहा. माणसाच्या हृदयात माणुसकी असेल तर तो नेहमी म्हणतो की मला मिळालेल्या दुःख इतरांना मिळू नये आणि मला मिळालेले सुख दुसऱ्यांना पण मिळावं. आधी जगाला मिळू दे, मग मला दे. ही झाली माणुसकी. पावसाचे थेंब लहान असले तरी त्या थेंबातून एका नदीचा जन्म होतो. तेव्हा इतरांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होऊया. जगा आणि जगू द्या. शृंगार. नर्तकीने नृत्यासाठी शृंगार केला तर ते नृत्य लक्षवेधी ठरत. त्यामुळे नर्तकीला शृंगार करावाच लागतो. खर तर ती तिच्या वेदनेचाही शृंगार या वरवरच्या शृंगारासोबत करत असते. पोटासाठी मनाची आत्महत्या करावी लागते.
मनातून या नृत्या

या शृंगाराची तिला इच्छा नसते, पण नशिबाची लखतर सावरण्यासाठी हा सारा शृंगार. माणूस स्वार्थी आहे हे सिद्ध झालंच आहे, पण त्याची नजर आणि त्याचं प्रेम सुद्धा स्वार्थी असतं. शब्दांची सुद्धा गंमतच असते बघा. साध्या साध्या शब्दांना शृंगारिक बनवलं तर त्यांची कविता बनते, गझल बनते, ओवी, भजन, कथा बनते. शृंगाराला तसंही खूप महत्व आहे. कोणताही कार्यक्रम शृंगारिक असेल तर तो

0: गझल बनते, ओवी, भजन, कथा बनते. शृंगाराला तसही खूप महत्व आहे. कोणताही कार्यक्रम शृंगारिक असेल तर तो श्रोत्यांना, प्रेक्षकांना अधिक आवडतो. वाणी, वागणूक, विचार हे आपल्याच कंपनीचे उत्पादन आहे. आपण त्याचा दर्जा किती उच्च ठरवायचा हे आपण ठरवायचं. त्याची किंमत ही तशी मिळेलच. उत्पादन साधच, पण शृंगारिक बनवता आलं पाहिजे. सौभाग्यवतींना शृंगार करायला फार आवडतो. तसा स्त्रियांना शृंगार शोभूनही दिसतो, पण तो मर्यादितच असावा. भडक शृंगार भडकच असतो. शृंगार रोजच नसावा. कधीतरी वेळ प्रसंगी केलेला शृंगार शोभून दिसतो. जेव्हा असं वाटत की सगळं संपून गेलं, तेव्हाच संधी असते काहीतरी नवीन करण्याची. सुरुवात शृंगाराला धरून करावी. सुंदर फुलं पाहिले की कोणाला वाटेल देवाला वाहावे, कोणाला वाटेल वेणीत माळावे, कोणाला वाटेल झाडावरच राहू द्यावे. हा शृंगार रसच आहे, त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेला. शब्दांना शृंगाराची झालर लावली की ते शब्द अधिक सुंदर होतात. जाता जाता एक शेवटची कविता, पाऊस प्लास्टिक. बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, गार गार वारा बरसे जणू गारा, गार गार वारा बरसे जणू गारा. मैत्रीची ही बरसात जणू कोसळणारा पाऊस, कधी आबोला कधी रुसवा, कधी आबोला कधी रुसवा, जणू काही भीज पाऊस. चकाकते ते सोने नव्हे, प्लास्टिकची चकाकी भुलवी मनाला, नको रे फसू मना या प्लास्टिकला, नको रे फसू मना या प्लास्टिकला. प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं, प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं. चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं, चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं. असा हा भिरभिर वारा मंद पावसाची चाहूल, असा हा भिरभिर वारा मंद पावसाची चाहूल. चिंब भिजलेल्या वाटा पाहून आठवे धगधगणारी चूल, आठवे धगधगणारी चूल. धन्यवाद.
1: मंगला चौरे यांचं ललित आपण ऐकलं. पावसाला हाय, प्लास्टिक पिशवीला बाय. धन्यवाद. मैत्रिणींनो, पावसाळ्याची सुरुवात झालेली आपण अनुभवली, मन खुश झालं नाही का? अहो, निसर्ग खरंच आपल्याला फार छान रमवतो. त्याच्या लीला आपल्याला आकर्षित करतात. त्यासाठी मात्र आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. फार काही नाही बरं का, सकाळी उठल्यावर 10-15 मिनिटं जर आपण स्वतःसाठी दिली आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेत दिवसाची सुरुवात केली तर पूर्ण दिवस आनंदी जाणार यात शंकाच नाही. मैत्रिणींनो, फक्त 10-15 मिनिटं घरासमोरच्या गार्डन मध्ये घालवूया. मग ते गार्डन झाडं वेली यांची असो की बाल्कनीतील कुंड्यांची, त्यात उमललेल्या सुंदर फुलांना मन भरून बघा. कोणत्या झाडांना नवीन पालवी फुटली आहे ते बघा. फुलांची कळ्यांची संख्या मोजा. गच्चीमध्ये जाणं शक्य असेल तर पायऱ्या चढून गच्चीत जा. स्वच्छ आकाश डोळे भरून बघा. पक्षी आलेले असतील समोरच्या तारांवर, ते मनसोक्त अनुभवा. निसर्गाजवळ जाण्याचा प्रयत्न करा. उगवता सूर्य फार सुंदर दिसतो. उगवताना दिशा फाकतात ते सौंदर्य अद्भुत असतं.
2: उधळत गात गात पाय पुन्हा परसात, माती मऊ काळी साय हुळ हुळ पावलात. उधळत गात गात पाय पुन्हा परसात, माती मऊ काळी साय हुळ

अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे. उमल तेवले रान रान नवे मन तुझे. अशा पावसात सये व्हावे तुझे.

बरं तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा अगदी लगेचच. विशेष फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन ऐका. श्रोतेहो, आकाशवाणी अमरावती आपल्या श्रोत्यांच्या सहवासात यशस्वी प्रवासाचं आणखी एक वर्ष पूर्ण करत असून येत्या 8 जुलै रोजी आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. या विशेष निमित्तानं आम्ही आपल्या सर्व श्रोत्यांसाठी एक आगळा वेगळा विशेष फोन इन कार्यक्रम सादर करण्याचं नियोजन केलं आहे. या कार्यक्रमात आकाशवाणी अमरावतीशी जुळलेल्या आपल्या आठवणी, अनुभव, भावना आणि या प्रवासातल्या आपल्या सहवासाच्या गोष्टी ऐकण्याची आम्हाला उत्सुकता आहे. आपण आकाशवाणी अमरावती सोबतचे आपले संस्मरणीय अनुभव आमच्याशी संवादाच्या माध्यमातून व्यक्त करू शकता. या विशेष कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत करण्यात येणार आहे. तसंच या कार्यक्रमाचं प्रसारण बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल. तरी सर्व श्रोत्यांना विनंती आहे की या विशेष कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या आठवणी, भावना तसंच अनुभवांद्वारे या सुंदर प्रवासाचा मनमुराद आनंद घ्या, एक भाग व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक आहे 0721-2-99-10-38. दूरध्वनी क्रमांक परत एकदा 0721-2-99-10-38. निवेदन संपलं. आकाशवाणीचं आहे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारची 1:02 आणि 42 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.
1: मस्तानाचे कौन सा गाना याद आया? देव आनंद वाला वो गाना याद आया जिसमें नूतन भी है और साइकिल पे चले जा रहे हैं. कौन सा है? फिल्म याद कीजिए. वैसे हमें तो याद है. मेरी धड़कने रुक सी गई, लगा जैसे उसने पुकारा हो और मैं अनजाने में ही उसकी ओर खींची चली आई. यहाँ पर कौन सा गाना याद आया लिखिए फटाफट विविध भारती के फेसबुक पेज पर. अभी हम जाकर वहाँ पढ़ेंगे. उसी पल लगा जैसे परदेसी मेरा दिल लग गया, तब से हम उसके प्यार में सारा आलम खो बैठे. यहाँ कौन सा गाना याद आया? मुझे लगता है आप सबको वही गाना याद आया होगा जो मैंने चुना है. हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे. फिर

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी। भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन। मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण। आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 वर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत। राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील। 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे। सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल। त्याखेरीज बालोतरा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील। पाचपदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे। राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल। गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंबलिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये सानंद इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे। भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून, विकसित भारत 2047 दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं। पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या। शाश्वत, लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत। यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड माँ के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे 5 संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे। जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला। जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्लीत झालेल्या 16व्या भारत जपान वार्षिक संमेलनात भाग घेतला। या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या भागीदारीला आणखी दृढ करण्याच्या वचन

0: बद्धतेवर भर दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, सीआयटी आणि सीआयआय यासारख्या अग्रगण्य उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या.
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक, विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेगा.
0: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या 7 हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 साली नर्मदापुरम जिल्ह्याच्या 17 न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमतेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्या निवेदनात सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. वेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2500 टप्पा ओलांडला आहे. हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

0: मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. सध्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. आयसीसी महिला टी20 क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: तू कैसे शामिल हो सकती है? बहरहाल एक श्रोता ने लिखा है कि इतने दिन से मौसम और बारिश के गीत बज रहे हैं, लेकिन आज का प्रोग्राम हमारे शहर के मौसम से मैच हुआ है. शुक्रिया आपका, शुक्रिया आप सभी का. सुनिए अब ये गीत और याद कीजिए अपनी कोई खास बात. संगीतकार का नाम जरा बताइए और उन संगीतकार से जुड़ी हुई कोई खास बात भी बताइए. बारिश का मौसम और उन संगीतकार से जुड़ी हुई कोई बात है बताइएगा जरा विविध भारती के फेसबुक पेज पर जाकर. गीतकार कौन है ये भी बताइए. फिल्म है दुल्हन एक रात की.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचे 3 वाजतायत. थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत, जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल, अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी निवारागृह 6 महिन्यात तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल, असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबईकरांकडून 1,000 लिटर मागे 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4,665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदनात सांगितलं. सध्या दररोज 75 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 177 रेल्वे स्थानकांवर 6,899 कॅमेरे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळातून फलाटावर गस्त घालणं, संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर, 24 तास मदत डेस्क, वैद्यकीय मदत खोल्या, तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.

प्रत्येक रेल्वे स्थानकात संशयित प्रवाशांच्या बॅगेची तपासणी तर टर्मिनसवर बॅग स्कॅनरद्वारे तपासणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी खाकीतील सखी अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप असे उपक्रम राबवले जात आहेत. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितलं. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जून अखेर सुमारे 9,85,000 स्मार्ट मीटर लावलेली आहेत. त्यापैकी 1 जानेवारी ते 29 मे पर्यंत वीज बिल वाढीच्या 12,500 तक्रारी आल्या. यापैकी केवळ 4 तक्रारीत तथ्य आढळल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चोपट वाढ नोंदवली आहे. विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत तपासणीसाठी 13,474 अन्न नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचं असल्याचे स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यानं महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज दुपारच्या स्थितीनुसार खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. पावसाचं प्रमाण लक्षात घेत रायगड जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी विरोधी अभियानात पोलिसांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातल्या 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती घेऊन पोलीस निरीक्षक पद देण्यात आलं आहे. मुंबईतल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आज झालेल्या एका समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती

0: बहाल करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
1: विशेष फोन इन कार्यक्रमासंबंधी निवेदन ऐका. श्रोते हो, आकाशवाणी अमरावती आपल्या श्रोत्यांच्या सहवासात यशस्वी प्रवासाचं आणखी एक वर्ष पूर्ण करत असून येत्या 8 जुलै रोजी आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. या विशेष निमित्तानं आम्ही आपल्या सर्व श्रोत्यांसाठी एक आगळा वेगळा विशेष फोन इन कार्यक्रम सादर करण्याचं नियोजन केलं आहे. या कार्यक्रमात आकाशवाणी अमरावतीशी जुळलेल्या आपल्या आठवणी, अनुभव, भावना आणि या प्रवासातल्या आपल्या सहवासाच्या गोष्टी ऐकण्याची आम्हाला उत्सुकता आहे. आपण आकाशवाणी अमरावती सोबतचे आपले संस्मरणीय अनुभव आमच्याशी संवादाच्या माध्यमातून व्यक्त करू शकता. या विशेष कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत करण्यात येणार आहे. तसंच या कार्यक्रमाचं प्रसारण बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी 11:00 करण्यात येईल. तरी सर्व श्रोत्यांना विनंती आहे की या विशेष कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या आठवणी, भावना तसंच अनुभवांद्वारे या सुंदर प्रवासाचा मनमुराद आनंद घ्या, एक भाग व्हा. सहभागासाठी संपर्क क्रमांक आहे 0721-2-99-10-38. दूरध्वनी क्रमांक परत एकदा 0721-2-99-1038. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचे 3:12 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
4: अंदाज फिल्म का जी. हाँ, आएगा मजा अब बरसात का, तेरी मेरी दिलकश मुलाकात का.
5: बिल्कुल, तो चलिए सुनते हैं ये सुंदर सा गीत.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजता आहेत. थोड्याच वेळात ऐकूया ठळक मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. या संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 285 अंकांची वाढ झाली आणि तो 77,788 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 96 अंकांची वाढ नोंदवत 24,271 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सायंकाळचे 5:03 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. त्याखेरीज बालोतरा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या

0: प्रस्तुत है कार्यक्रम तराने नए पुराने।
1: तराने नए

0: माओवाद विरोधी अभियानात बजावलेल्या धाडसी आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली आहे. यासाठी त्यांना शुक्रवारी अर्थात आज मुंबई इथल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आयोजित समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये योगीराज जाधव, सचिन झनक, बाबासाहेब दुधाळ, सुनील बागल आणि राहुल देवडे यांचा समावेश आहे. गडचिरोली सारख्या अतिसंवेदनशील आणि माओवादग्रस्त जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेनं सेवा बजावल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. 5ही सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक पदाची चिन्ह लावून त्यांचा सन्मान करण्यात आला. गडचिरोली नगर परिषदेच्या अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सीवेज ट्रीटमेंट प्लांट एसटीबी प्रकल्पासाठी मौजा गडचिरोली इथली 2.4 हेक्टर शासकीय जमीन भोगवट्यानं उपलब्ध करून देण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानं प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूल आणि वन विभागानं या संदर्भातील शासन निर्णय जारी केला असून नियमानुसार जमीन नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था अधिक सक्षम होऊन स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या आरोग्याला मोठा लाभ होणार आहे. मंजूर जमीन केवळ एसटीपी प्रकल्पासाठीच वापरण्याची अट शासनानं घातली आहे. मुंबईतल्या हफकिन संस्थेनं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. आजच्या विधिमंडळ कामकाजाची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत केली. शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे असून 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामांच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी वीणा डोंगरवार.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहे. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोत्रा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. 5 पदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंब्लिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशन पद्धतीच्या विरोधात स्पर्धा परीक्षार्थी युवक युवतींनी

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केलं. एमपीएससी परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीनं घेण्याची, पेपर फुटीतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची, परीक्षा शुल्क कमी करण्याची आणि परीक्षांचं निश्चित वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं सोमवारी 6 जुलै रोजी डॉ पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृह सिव्हिल लाईन्स इथं लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलंय. जनतेच्या तक्रारींचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून आयोजित केला जातो. खासदार अमर काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील चानकी इथं सुमारे 9 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. यानंतर खासदार काळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून स्थानिक समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत उर्वरित प्रश्नही प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिलं. पावसाळ्यात नागपूरच्या लोखंडी पुलाखाली साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्त डॉ विपिन यांनी या परिसराची पाहणी केली. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नवीन ड्रेनेज व्यवस्था उभारण्याबाबत आठवडाभरात ठोस निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला दिले आहे. तसंच सध्या साचलेलं पाणी तातडीनं पंपाद्वारे उपसण्याचे आदेशही संबंधित विभागाला देण्यात आले. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 7 जुलै पर्यंत वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या दरम्यान अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज बुलडाणा, वाशिम, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूरसह उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या देखील यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान आगामी काही तासांमध्ये वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत सध्या 5व्या स्थानावर आहे. गोंदिया जिल्ह्यातील सर्व शासकीय अनुदानित आणि खासगी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचं हिवतापाबाबत जलद ताप सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय. सीमावर्ती भागांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये हिवतापाचा धोका लक्षात घेऊन आरडीके किटद्वारे रक्त तपासणी केली जाते आहे. ताप, अंगदुखी, सर्दी किंवा इतर लक्षणं दिसल्यास तातडीनं रक्त तपासणी करून जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे असं आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ विनोद चव्हाण यांनी केलंय. आश्रमशाळांनी परिसर स्वच्छ ठेवणं, पाणी साचू न देणं आणि डास प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात हिंदी भाषेचा वापर झपाट्यानं वाढत असून राजभाषा अंमलबजावणीसाठी व्यापक चिंतनाची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांनी केलं. विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी विभागात आयोजित राजभाषा संमेलनात त्या बोलत होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हिंदीचं शिक्षण, तंत्रज्ञान, ई गव्हर्नन्स, डिजिटल मीडिया आणि उद्योग क्षेत्रातील वाढता वापर अधोरेखित केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. माओवाद विरोधी कामगिरीची दखल घेत गडचिरोलीतील 5 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना वेगवर्धित पदोन्नती. यवतमाळमध्ये एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षा विरोधात परीक्षार्थी युवक युवतींचा निषेध मोर्चा आणि येत्या 7 जुलै पर्यंत विदर्भात सर्वत्र वादळी पर्जन्यमानासह पावसाचा इशारा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

0: नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल, अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. ॲट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नोंदले जातात तिथं जलदगती न्यायालय उभारावी, गृह विभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्धी न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत, कार्यपद्धतीत बदल करावेत, साक्षीदारांचं संरक्षण करावं, इत्यादी सूचना त्यांनी केल्या. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1-4-5-6-6 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जूनपूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते. सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली. यावेळी आषाढी वारी चरण सेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या, त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दातली गावचे शिवाजी संतू चांदोरे म्हणाले,
1: आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीने केली जाते.
0: शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल, असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले, त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे, त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलदगतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगब

0: कोकणी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबद नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातली सर्व व्यवस्थापनांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलै पासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून एकूण 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 53 सेकंद होत आहेत. ऐकूयात काही संदेश.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
4: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
4: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.

स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: यशोदेव ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला, अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर। वनिता मंडळ।

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/nipp या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: भटक्या कुत्र्या.

0: श्रोतेहो, संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे आजचं विधिमंडळ समालोचन या कार्यक्रमाची. यामध्ये सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समिती. मंत्री उदय सामंत. शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सचा बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ. हाफकिनचे कोणत्याही पद्धतीने खासगीकरण नाही. मंत्री झिरवाळ. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभा 2 वेळा तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यातील सर्व शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी राज्य सरकारनं विशेष नियोजन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी एक स्वतंत्र आणि अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अर्जुन खोतकर यांनी मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीही नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खोतकर यांनी केला. तसंच मुंबईतल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मालाड

0: मुलुंड आणि माहूल येथे पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र सुरू केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी सभागृहात दिलं. मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा या आमदार मुरजी पटेल यांच्या मागणीवर मंत्री सामंत यांनी हे आश्वासन दिलं. राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत केली. तसंच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात फ्लेवर पानांच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर मिल्कच्या नावाखाली भेसळीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यासाठी सध्या विशेष तपास मोहीम सुरू असल्याचंही मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून शाळा महाविद्यालय परिसरात विक्री होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी मांडला. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी शाळेच्या आवारात ही पेये विकली जात असल्याची कबुली दिली आणि 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे आता शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल. मुंबईत मनोरी इथं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर 1000 लिटर मागे मुंबईकरांकडून 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4665 दशलक्ष लिटर इतकी आहे पण केवळ 4100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी या संदर्भात अबू आझमी यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 135 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेचं कोणतंही खासगीकरण केलं जाणार नाही तसंच संस्थेची इंचभरही जागा कोणाला विकली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली. संस्थेतील गैरव्यवहारांची साफसफाई करण्यासाठी आणि संस्थेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी हाफकिनचा पदभार FDA चे विद्यमान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवण्याची घोषणाही त्यांनी सभागृहात केली. हाफकिन संस्थेची दुरावस्था प्रलंबित निधीवर आणि संभाव्य खासगीकरण आदी मुद्द्यांवर सभागृहात घमासान चर्चा झाली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. शासकीय कर्मचाऱ्यांची बदली, कर्मचाऱ्यांचा शासकीय गोपनीय अहवालांच्या नस्तीचा योग्य प्रकारे जलद गतीने निपटारा आदींबाबत शिफारशी करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्याचं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मांडलेल्या अशासकीय विधेयकावर बोलताना मंत्री शेलार यांनी हे आश्वासन दिलं. दरम्यान सकाळच्या विशेष सत्रात मुंबईच्या महत्वाच्या प्रस्तावावरील चर्चेचं कामकाज घेण्यात आलं. मात्र या चर्चेवेळी संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावर अत्यंत महत्वाची चर्चा सुरू असताना सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातकळकर यांनी आक्षेप घेतला. मुंबईत मुसळधार पाऊस असताना उपनगरातून 2-2 तास प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोहोचले आहेत असं असताना संबंधित खात्याचे मंत्री मात्र गायब आहेत. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसे चालणार असा प्रश्न करत भाजपा आमदारांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य चेतन तुपे यांनी चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला जर अधिकारीच नसतील तर बोलण्यात काय अर्थ असा प्रश्न करत अधिकाऱ्यांच्या या मुजोर कारभाराचा निषेध म्हणून तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय जाहीर केला. समालोचन लिहीपर्यंत सभागृहात अशासकीय विधेयकांचं कामकाज सुरू होतं.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळी. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा अंतिम निर्णय केंद्राच्या मंजुरीनंतरच. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. ESI

रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर, आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजनेला गती देणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही. वर्ध्यातील महिला आणि नवजात शिशु रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता. मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचं निदर्शनास आल्यानं हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केला. मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की वनविभागाच्या मंजुरीनंतरच या जागेबाबतचा अंतिम निर्णय होणार असून तोपर्यंत जागा बदलण्याचा किंवा अन्य पर्यायाचा विचार करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्यानंतर आणि अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. ते म्हणाले की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असल्यानं हे महाविद्यालय अमरावती शहर किंवा परिसरातून अन्यत्र हलविणे शक्य नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. मंत्री आंबेडकर म्हणाले की ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. एक्स रे मशीनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ईएसआय रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध एमबीबीएस डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता. मंत्री तटकरे म्हणाल्या की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. 2024 प्रायोगिक तत्वावर पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुलाबी ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 130 गुलाबी ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेत ई रिक्षाच्या खर्चापैकी 20% अनुदान शासनाकडून, 70% बँक कर्जाद्वारे आणि 10% लाभार्थींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयाचं 50% बांधकाम पूर्ण होताच आवश्यक पदमान्यता देण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्यात येईल. तसंच रुग्णालयाच्या उर्वरित कामांचा नियमित आढावा घेऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सदस्य संजय भेंडे यांनी वर्धा जिल्ह्यातल्या 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशु रुग्णालयासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री आंबेडकर बोलत होते. मंत्री आंबेडकर म्हणाले की वर्धा जिल्ह्यातल्या रुग्णालयात 42 पदे मंजूर असून 19 पदे भरण्यात आली आहेत, तर कंत्राटी पद्धतीनं भरायची 57 पदे मंजूर असून 52 पदे भरली आहेत. सध्या 40 खाटांचं रुग्णालय सुरू करता येऊ शकतं, त्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास प्रशासकीय अडथळे येणार नाहीत. बांधकाम, उपकरणे, मनुष्यबळ आणि इतर प्रक्रिया यांचा समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून लोकप्रतिनिधींनाही त्यात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वर्धा, उल्हासनगर

0: अकोला, वाशिम, यवतमाळ, जळगाव आदी जिल्ह्यात रखडलेली रुग्णालये लवकर सुरू करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असल्याचं मंत्री आबिटकर यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या महाबळेश्वरवाडी इथल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यातील कथित कर्ज गैरव्यवहाराचे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची 7 दिवसात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात येतील असं राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. राज्यमंत्री भोयर म्हणाले, या प्रकरणात मृत व्यक्तींच्या नावाने कर्ज मंजूर करण्यात आल्याचं तसंच बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झालेली नाही, त्यामुळे पोलिसांनी 7 दिवसांच्या चौकशी पूर्ण करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात येतील. या प्रकरणात सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, बँकेचे व्यवस्थापन तसंच संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
1: आत्ताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. याचं वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रद्धा मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा
0: क्रीडा विश्व।

0: आइए सुने कार्यक्रम हवा महल।
1: अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातन व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.

0: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांसाठीचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 6 ते 8 जुलै दरम्यान प्रधानमंत्री इंडोनेशियात जाणार असून ते जकार्ताला भेट देतील. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर प्रधानमंत्री योग्यकर्ता या ऐतिहासिक वारसा शहरात प्रंबानन मंदिर संकुलाला भेट देतील. तिथं भारताच्या सहकार्यानं वारसा संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 8 ते 10 जुलै या काळात मोदी ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथं ते भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील. तिसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री 10 आणि 11 जुलैला न्यूझीलंडमध्ये जाणार आहेत. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लगझॉन यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. गेल्या 40 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे.

0: पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील ही भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं कायमचं थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले. तिस्ता पाणी वाटपाविषयी भारताचा दृष्टिकोन यापूर्वीच बांगलादेशला कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्ट पेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, CAIT आणि CII यासारख्या उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात आज दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबंद नदी पात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यातून नदी पात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातल्या सर्व

व्यवस्थापनाचा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं हा पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसामुळं उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर इथं झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्वित्झर्लंडनं अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. टोरांटोमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालनं क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला. आज रात्री अमेरिकेत आर्लिंग्टन इथं ऑस्ट्रेलियाची गाठ इजिप्तशी, मायामी इथं अर्जेंटिनाची गाठ काबो व्हर्डेशी तर कन्सास इथं कोलंबियाची गाठ घानाशी पडणार आहे. देशानं वर्षभरात $1 ट्रिलियन निर्यात उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यापैकी 15% निर्यात पूर्ण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली. त्या दृष्टीनं निर्यातीत वाढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल याची सरकार काळजी घेईल असं ते म्हणाले. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलनाचं नाव राम रक्षा आंदोलन असं असून ज्यांनी राम मंदिरात चोरी केली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली आणि त्यानं $71 प्रति बॅरलचा टप्पा गाठला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

जग से मस्ताना, बस इतनी शिकायत है, बस इतनी शिकायत है, समझा।